ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे. अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. भक्ती रसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो. मंडळी, आमच्या भक्तीधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात. ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा.

एक मन एक प्रार्थना, एकच तोही आपलासा, त्याच्यासाठी त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात. ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 पर्यंत फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़.

युवा नेतृत्व युवा आधार माननीय श्री मल्हार राणा जगजीत सिंह पाटील विश्वस्त तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट प्रेरणा स्त्रोत रेडिओ तेरणा 90.4 FM माननीय मल्हार दादा आपला अचूक निर्णय मूल्यवान पाठबळ आम्हास देतो प्रेरणा पुढे जाण्याची हजारो रुग्णांना मदतीचा हात आणि मायेचा स्पर्श देणारा धाराशिवच्या नव्या पर्वाचा नवा शिलेदार माननीय मल्हार राणा जगजीत सिंह पाटील आपणास जन्मदिनाच्या रेडिओ तेरणाच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

0: तुम्हाला माहित आहे का, केंद्र सरकारने लहान उद्योजकांसाठी 40 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे तारण मुक्त मुद्रा कर्ज उपलब्ध करून दिले आहे. ही रक्कम कुवेत सारख्या देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या जवळपास 3 पट इतकी आहे.
1: करोडो छोटे उद्यमियों को मुद्रा योजना से लोन मिला, उन्हें आज महसूस होता है कि डेमोक्रेसी कैन डिलीवर.
0: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जन कल्याणाची.
2: आपली पसंत, आमची आवड. मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
3: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. मित्रांनो, तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमांतर्गत आपण जाणून घेत असतो अशा व्यक्तिमत्वांची यशोगाथा, ज्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामधून आपलं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजमधून आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आयुष्यामध्ये एक यशाचा टप्पा पूर्ण केलेला आहे आणि आपलं जीवन जे आहे ते आदर्शवत चालवत आहेत. अशा सर्व आपण तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजमधील ॲन्युमिनीचा आपण या ठिकाणी इंटरव्ह्यू करत असतो आणि त्यांची यशोगाथा जाणून घेत असतो. त्याच पद्धतीनं आज आपण रेडिओ तेरणाच्या या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे तन्वीर बेग मिर्झा यांना. ते 2009 मेकॅनिकल या ब्रँचमधून त्यांनी त्यांची डिग्री पूर्ण केलेली आहे तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजमधून, आणि त्यानंतर ते परभणी महानगरपालिका या ठिकाणी डेप्युटी इंजिनियर या पदावर ते सध्या कार्यरत आहेत. तेव्हा आज आपण त्यांची यशोगाथा आपण जाणून घेणार आहोत आणि त्यांचा जीवन प्रवास कसा राहिलेला आहे. सर्वप्रथम तन्वीरजी, मी आपलं स्वागत करतो.
4: नमस्कार
3: तन्वीरजी. जसं मी आत्ता तुमचा एक इंट्रोडक्शन करून दिलं, तुम्ही 2009 पासआउट होऊन या ठिकाणून गेले आहेत. आज 13 वर्षे झालेले आहेत. परत आपण तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजच्या कॅम्पसला भेट दिल्या, तुम्हाला काय नेमकं फिलिंग आहे ते सांगा.
4: तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजला भेट दिल्यानंतर जुन्या आठवणींना उजाळा मिळालेला आहे या ठिकाणी. म्हणजे माझे जसं की लोक 4 वर्षात पासआउट होतात, मी 5 वर्षात पासआउट झालेलो आहे.
3: अच्छा.
4: हां, तर त्याच्यामुळे म्हणजे की इथं जुने आता कुणी कलीग वगैरे तर दिसले नाही, पण माने सर पाटील सर हे यांनी मला शिकवलेलं आहे, तर त्यांना भेटून खूपच आनंद झालेला आहे मला.
3: अच्छा, जुन्या आठवणी आता ज्यावेळेस तुमच्या अशा जाग्या होत आहेत, तर 2009 तुम्ही ज्यावेळेस इथं तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घेतलं, त्याच्या अगोदर मग तुमची नेमकी काय असं होतं की तुम्हाला इथंच ॲडमिशन घेण्याचा का विचार झाला तुमचा?
4: तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घ्यावं समजा असं तर काही माझ्या मनात नव्हतं, पण मी जेव्हा समजा 12वी पासआउट झालो, ॲक्च्युअलमध्ये मी ज्या फॅमिलीचे बॅकग्राऊंड, माझा जो फॅमिली बॅकग्राऊंड आहे, तर माझ्या फॅमिलीमध्ये कोणी शिकलेलं नाही. मी माझ्या फॅमिलीमधला पहिला असा म्हणजे पहिला पर्सन आहे की जे पहिला 10वी पास होणार, मी पहिला पर्सन आहे.
3: अरे बापरे.
4: तर माझ्या फॅमिलीमध्ये माझ्या आधी कुणी 10वी पास पण नव्हतं. तर माझा सुरुवातीला जे ध्येय होतं ते फक्त मला कसं तरी 10वी पास करायचं होतं.
3: अच्छा.
4: लहानपणी तर मी कसं तरी 10वी पास झालो. त्याच्यानंतर असा विचार होत झाला की बाबा आता आपण 10वी पास झालो, इथपर्यंत कोणी पोहोचला नाही आणि 11वी तर इझिली माणूस पास होऊन जातो. तर त्या हिशोबाने मी 11वीला ॲडमिशन घेतलं सायन्सने.
3: हे परभणीमध्ये?
4: परभणीमध्ये. 11वी सायन्सला मी ॲडमिशन घेतलं. तर माझा असा विचार होता की जर यदा कदाचित मी 12वी फेल जरी झालो तर माझ्या म्हणजे फॅमिलीमध्ये कोणी माझ्यापर्यंत पोहोचणार नाही, कमीत कमी आम्ही आपण 12वी तरी पासआउट 12वीपर्यंत तरी जाऊ. तर मी 12वीला खूप मेहनत वगैरे केली, 12वी पासआउट झालो. त्याच्यानंतर इंजिनिअरिंग करायचं माझ्या मनात आला, कारण की मी जिंतूर नगरपालिकेला एकदा चक्कर मारली होती. तर तिथे इंजिनिअरची एक पार्टी बघितली, तर त्याच्यावरती लिहिलं होतं बी ई सिव्हिल. तर मी विचार केला की बाबा हे बी ई सिव्हिल काय आहे, तर एकाला विचारलं, ते म्हणलं की हे इंजिनिअर असतो. तर त्या हिशोबाने मी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचा विचार केला. इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेण्यासाठी मी औरंगाबादला फॉर्म भरायला गेलो. तर तिथं फॉर्म भरायला गेलो तर आता मला गायडन्स करणारा कोणीच नव्हता इथपर्यंत म्हणजे. तर तिथं गेल्यानंतर मी तिथल्या विद्यार्थ्यांना विचारलं की बाबा मला आता इंजिनिअरिंग करायची आहे आणि अशी कोणती ब्रांच मी निवडू की भविष्यात ज्याचा मला फायदा
3: होईल.
4: तर त्या ठिकाणी जेवढे काही मला विद्यार्थी भेटले होते तर सगळ्यांनी मला सांगितलं की बाबा बी मेकॅनिकल ही मेकॅनिकल एव्हरग्रीन ब्रांच असते, तुम्ही मेकॅनिकलला ॲडमिशन घेऊन टाका. तर त्यावेळेस ऑप्शन फॉर्ममध्ये 40 ऑप्शन येत होते. मी टोटल 40 पैकी 40 मेकॅनिकलला भरून टाकले आणि त्या 40 पैकी माझा दुसरा का तिसरा नंबर उस्मानाबादला दिलेला होता प्रेफरन्स. तर माझा पहिल्या राऊंडमध्ये उस्मानाबादला नंबर लागला माझा. आणि तेच म्हणजे असा योग आला, पहिली वेळ उस्मानाबादला यायचा योग आला. मी उस्मानाबादला आलो, कॅप राऊंडमधून मला माझा पहिल्या राऊंडमध्ये नंबर लागला होता. कॅप राऊंडमधून मी उस्मानाबादला मेकॅनिकलला ॲडमिशन घेतलं आणि इथून मी माझी डिग्री कम्प्लीट केली.
3: अच्छा, तर आता ही जर्नी जी तुम्ही सांगितली त्याच्यामधला एक इंटरेस्टिंग पॉईंट जो मला वाटला तो म्हणजे तुमच्या फॅमिलीमध्ये कुणीही शिक्षित नाही आहे.
4: नाही
3: किंवा मग हे असे जे ऑब्स्टॅकल्स असतात फॅमिलीकडून असतील किंवा हे असतील, ह्याच्यासाठी ओव्हरकम करण्यासाठी आपल्याकडे मग नेमकं काय व्हिजन असलं पाहिजे, काय विचार असला पाहिजे?
4: कसं आहे की आपलं जे व्हिजन जे आहे की समजा जे कोणी केलं नाही, माझं तर असा विचार होता की माझ्या मी नाही का म्हणजे लोकांसोबत कम्पीट केलं नाही की बाबा आपले दुसरे जो गावातले मित्र असेल किंवा इतर लोक असेल जे कोणी मोठ्या पदावर असेल तर त्यांच्यासोबत माझा कॉम्पिटिशन नव्हतंच. माझा कॉम्पिटिशन फक्त माझ्या फॅमिलीच्या लोकांसोबत होता की मला जे करायचं आहे ते माझ्या फॅमिलीत कुणी केलं नाही असं करायचं आहे. हाच माझा विजन होता. तर तेच विजन घेऊन मी पुढे चालत होतो. आणि त्या काळात समजा जेव्हा समजा मी माझा इंजिनिअरिंगला नंबर लागला तर माझे वडील जिंतूर नगरपालिकेचे नगरसेवक होते.
3: अच्छा अच्छा. हां,
4: तर असा योग होता की मग तिथं समजा जे मी बी ई सिव्हिलची पार्टी वगैरे बघितली होती तर मला माझ्या मनात एकच ध्येय होतं की मला इंजिनियर व्हायचं आहे.
3: अच्छा,
4: ते कसं व्हायचं काय व्हायचं ते मला माहीत नाही, फक्त इंजिनियर व्हायचं. आणि मला समजा ज्यांनी जे कोणी थोडाफार गायडन्स केलं असेल ते सांगत होते की फक्त तुमच्या भविष्यातला टर्निंग पॉईंट आहे 12वी. 12वीच्या नंतर तुम्हाला कधी अभ्यास करायचंच नाही, फक्त तुम्ही कुठं लागले. तर माझ्या मनात पण हेच होतं की बाबा आपण 12वी पासआउट झालो म्हणजे पुढं काही आपल्याला अभ्यास वगैरे करायचं नाही. तसंच फर्स्ट इयरला इथं आलो, अभ्यास वगैरे काहीच केलं नाही आणि मी फर्स्ट इयर ड्रॉप झालो. फर्स्ट इयर मी माझा इयर ड्रॉप झाला. तर तेव्हा लक्षात आलं की बाबा 12वीपर्यंत जे केलं
3: ते
4: काहीच नव्हतं पण पुढे भरपूर करायचं आहे. म्हणजे इंजिनिअरिंग एक असा पाईप आहे की ज्याच्यामध्ये एकच एंट्री आहे आणि एक एक्झिट आहे. तुम्ही एंट्री केली तर एकतर इंजिनियर होऊन पासआउट व्हा किंवा बाहेर जा, जिथून तुम्ही सुरुवात केली तिथं तुम्ही रिटर्न जा. तर ऑब्स्टॅकल्स वगैरे म्हणजे पहिल्या वर्षी आले तर ध्येय फक्त आपलं एवढंच होतं की आपल्याला इंजिनियर व्हायचं आहे काही पण करून. तर पुढचे 4 वर्ष खूप अभ्यास केले आणि इथून 2009 मी पासआउट झालो.
3: म्हणजे हा एक पॉईंट खूप महत्त्वाचा आहे की तुम्ही 12वीनंतर खूप कॅज्युअली घेतलं, तुम्ही एक वर्ष तुमचा ड्रॉप पण झाला पण तुम्ही निराश होऊन परत गेला नाही, पण तुम्हाला ते फाईट करायचंच होतं कारण तुमच्या नजरेसमोर ती पाटी दिसत होती बी ई सिव्हिलची आणि तुम्हाला इंजिनियर व्हायचं आहे. मग तुम्ही 2009 पासआउट झाल्यानंतर मग तुमची पुढची जर्नी कशी राहिली?
4: 2009 समजा मी पासआउट झालो तर पासआउट झाल्यानंतर कसं आहे की सगळ्या म्हणजे जे मुलं पासआउट वगैरे होतात त्यांच्या मनात असतं कोणी एमटेक करायचा, कोणी जॉब करायचा, म्हणजे त्यांचा टार्गेट असतो की जॉब करायचं. माझ्या फॅमिलीच्या मनात वेगळंच होतं, त्यांनी माझं 2010 लग्न करून टाकलं.
3: अच्छा, म्हणजे इंजिनिअरिंग कम्प्लीट लगेच
4: त्यांनी माझं मार्च 2010 लग्न करून टाकलं. मी जसं पासआउट झालो तसं पुण्याला गेलो, तिथं मी एक प्रीमियर म्हणून रबर फॅक्टरी होती तिथं मी क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंटमध्ये इंजिनियर म्हणून लागलो. परंतु पप्पाने बोलून घेतलं कारण की माझ्या फॅमिलीमध्ये कोणी शिकलेलं नव्हतं, सगळ्यांचे लग्न 20-21 वर्षात होत होते. मीच असं होतं की माझं वर्ष म्हणजे 23-24 वर्ष झाले होते मला. तर आता पप्पा म्हणले की बाबा तू इकडे ये आधी लग्न कर. 2010 लग्न झालं. तर लग्न झाल्यानंतर मग असं मनात आलं की बाबा आता बायको वगैरे आली ती तिला घेऊन कुठं पुण्याला वगैरे फिरत बसायचं, त्यापेक्षा मग मी गावाकडेच राहिलो आणि तिकडे आमच्या परभणीला ग्रामीण पॉलिटेक्निकमध्ये लेक्चरशिप केली. त्याच्यानंतर मी लेक्चरशिप करता करता समजा जे फायनल इयरचे विद्यार्थ्यांचे जे प्रोजेक्ट असतात ते प्रोजेक्ट पण स्वतः मी डेव्हलप करत होतो, डिझाईन करत होतो आणि ते म्हणजे विद्यार्थ्यांना विकतसुद्धा होतो मी.
3: अच्छा अच्छा.
4: असं असं याप्रमाणे मी कामं केली.
3: जे मी प्रत्येक इंजिनियर म्हणजे की जोगाडू वृत्ती आणि जे सारखं स्ट्रगल करायचं आणि लढायचं, शांत बसायचं नाही, हे जे दिसलं ते तुमच्यामध्ये दिसून येतं. मग लग्न झाल्यानंतर तुम्हाला असं नाही वाटलं का की अरे आपल्याला ती सिव्हिल इंजिनियरची जी पाठी पाहिली होती किंवा तुम्हाला अशा पद्धतीनं काहीतरी जॉब करायचा होता तो कुठं तर आता पाठीमागं पडतोय, असं कधी तुम्हाला नाही वाटलं?
4: तसं वाटलं की बाबा माझा एक ध्येय होता की मला समजा नगरपालिकेचं जॉबचा आधीपासून एक म्हणजे आकर्षण होतं. तर मनात होतं की बाबा आपल्याला करायचं. मी अभ्यास पण करत होतो, लेक्चरशिप सोबत सोबत अभ्यास पण करत होतो, परंतु योग आला नाही. 2012 नगरपालिकेची जागा निघाली होती, त्याला मी अभ्यास करून एक्झाम पण दिली, परंतु तिथं मला अपयश आलं. मी तिथं पासआउट झालो नाही, म्हणजे माझा नंबर लागला नाही. जागा कमी होते, परभणी जिल्ह्यामध्ये जागा निघाले होते, तर त्या म्हणजे मेकॅनिकल इंजिनियरसाठी फक्त 3 जागा होते, पण त्यावेळेस माझा नंबर लागला नाही. मी काही 8-10 नंबरवरती होतो. मग थोडासा निराश झालो मी की बाबा आपल्याला अपयश मिळाला. पण मी म्हणलो की नाही, निराश म्हणजे अपयश जरी आलं तर आपल्याला खचून जायचं नाही. पुढे भविष्यात आपल्याला काहीतरी करायचं आहे. जर मला जॉब जरी नाही लागली तर मी बिझनेसमध्ये म्हणजे हातपाय मारत होतो, जसा प्रोजेक्ट वगैरे करत होतो. त्याच काळात मी म्हणजे इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपची ॲड निघाली होती. इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपची डीलरशिपसाठी मी म्हणजे 2013 अप्लाय केला. 2014 मला लेटर ऑफ ॲक्सेप्टन्स मिळाला त्यांच्याकडून. त्याच्यानंतर मग 2015 कंटिन्यू मी लेक्चरशिप करत होतो. 2015 परभणी महानगरपालिकेची जाहिरात निघाली. त्या जाहिरात निघाल्यानंतर मी तिथं अप्लाय केला आणि योगायोगाने म्हणजे मी माझ्या प्रयत्नाला यश मिळालं आणि मी जून 2015 परभणी महानगरपालिकेत ॲज अ ज्युनियर इंजिनियर म्हणून लागलो.
3: अच्छा, म्हणजे आता मेकॅनिकल इंजिनियर झाल्यानंतर सुद्धा गव्हर्नमेंटमध्ये अशा पद्धतीनं जॉब भेटू शकतो?
4: याच्या आधी जे होतं ना, जसं की जिल्हा परिषद आणि नगरपालिका वगैरे यांच्यामध्ये मेकॅनिकल इंजिनियरला जागा नव्हते. परंतु बहुतेक 2005-06 जे DMA एक आकृती बनत असतो ज्याच्यामध्ये रिक्रुटमेंट रूल्स असतात, त्या रिक्रुटमेंट रूल्समध्ये मेकॅनिकल इंजिनियरसाठी वॉटर सप्लाय डिपार्टमेंट व सॅनिटेशन डिपार्टमेंट या डिपार्टमेंटला मेकॅनिकल इंजिनियर ला अलाउ केलेलं आहे.
3: अच्छा अच्छा,
4: म्हणजे आधी हे डिपार्टमेंटमध्ये सिव्हिल इंजिनियरला
3: प्रेफरन्स इंजिनियर,
4: आता त्यांनी मेकॅनिकल इंजिनियर अलाउ केलेला
3: आहे.
4: म्हणजे रिक्रुटमेंट रूल्समध्ये एलिजिबिलिटी क्रायटेरिया जो असतो त्याला मेकॅनिकल अलाउ केलेला आहे.
3: अच्छा, मग तन्वीर जे आपण आता काय सांगू इच्छिता की जसं आता मी बरंचसं पाहतोय तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजेस आहे, तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजचाच रेडिओ तेरणा पण आहे, अनेक मुलांच्या मुलाखती घेतल्या ज्यांचं कॅम्पसमधून सिलेक्शन झालं, तर ज्यांचं असं आता मेकॅनिकल झालेलं आहे किंवा तुमच्याच ब्रँचच्या रिलेटेड आहे, तर बरेचसे जण समजा कंपनीमध्ये किंवा अॅब्रॉडला सुद्धा जाण्याचा विचार करतात, मग त्यांनी याकडे सुद्धा ऑप्शन म्हणून पाहावं का की गव्हर्नमेंटमध्ये गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीनं काम करता येऊ शकतं?
4: त्यांनी गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये काम करण्यासाठी म्हणजे प्रयत्न करावा. गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये भरपूर ठिकाणी सध्या जागा आहे. जसं MIDC सेक्टरमध्ये मेकॅनिकलला जागा आहे, इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये आहे, PWDमध्ये आहे, रेल्वेमध्ये आहे. तर आधी समजा अॅब्रॉडला जाण्यापेक्षा आपण आपल्या भारतात, आपल्या महाराष्ट्रात, आपल्या मराठवाड्यात राहून काय करू शकतो, तर त्यांनी ते करायला पाहिजे. गव्हर्नमेंटचं प्रिपरेशन करायला पाहिजे. गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जर जॉब नाही मिळाली तर गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये भरपूर कामे निघतात जे की मेकॅनिकलशी रिलेटेड आहे.
3: पण आपले
4: कॉन्ट्रॅक्टरशिप, पण आपले जे पोरं आहे म्हणजे जे की म्हणजे लहान फॅमिलीमधून, मिडल क्लास फॅमिलीमधून येतात, तर त्यांचा लहानपणापासून एकच ध्येय असतो की मला जॉब करायचं आहे. तर त्यांनी जॉबचा विचार न करता एकतर मी कसं म्हणतं एंटरप्रेन्युअर होऊ शकतो याचा पण त्यांनी विचार करायला पाहिजे.
3: बरोबर,
4: फक्त जॉब हा ध्येय न ठेवता गव्हर्नमेंट जॉबचं तुम्ही प्रिपरेशन करा. तिथं जर तुम्हाला अपयश आलं तर तुम्ही बिझनेस स्वतःचा करू शकता. बिझनेसमध्ये पण भरपूर स्कोप आहे. आणि बिझनेस आजकाल जसं मी बघतोय नॉन टेक्निकल जे काही लोक आहे त्यांच्यामध्ये स्किल असतात बिझनेसची, तर आपण तर टेक्निकल आहे, त्यांच्यापेक्षा भरपूर जास्त स्किल टेक्निकल लोकांमध्ये असू शकतो. पण ते आपल्या इकडचे पोरं विचार करत नाही त्याबद्दलचा.
3: अच्छा, ज्यावेळेस तुमचे आता तुम्ही 2009 पासआउट झालात, तुमचे कलीग असणार आहेत, तुमचे क्लासमेट्स असणार आहेत जे की आता कुठे बाहेर बऱ्याच ठिकाणी कार्यरत असणार आहेत त्यांच्या क्षेत्रामध्ये, तुमचं त्यांच्याशी ज्यावेळेस इंटरॅक्शन होतं त्यावेळेस तुम्हाला काय जाणवतं की तुम्ही जे तुमचा जॉब निवडला, अर्थात तुम्ही तर जे सांगतायत की तुम्हाला लहानपणापासून एमच होतं की इंजिनियर व्हायचं किंवा नगरपालिकेमध्ये महानगरपालिकेमध्ये जॉब करायचा, पण आता असं कधी काय जाणवतं का की अरे आपण पण बाहेर जाऊ शकलो असतो किंवा अॅब्रॉडला जाऊ शकलो असतो?
4: सर, असं तर कधी जाणवत नाही. फक्त एखाद्या वेळेस कोणाचा FB वगैरे बघितलं फेसबुकवरती, त्यांनी एखादे चांगले फोटो टाकले, तर तेव्हा थोडासा असं मनात येतो की बाबा आपण पण बाहेर जायला पाहिजे होतं. परंतु जेव्हा मी बघतो की माझे फॅमिली, माझे आई वडील, माझे भाऊ बहीण, माझे लहानपणीचे मित्र सगळेजण आज माझ्यासोबतच आहे. मी दररोज त्यांना भेटू शकतो, त्यांच्यासोबत वेळ घालवू शकतो. तर तो योग मला बाहेर गेल्यानंतर आला नसता. तर मी आज माझ्या ह्या जॉबमध्ये आणि मी जे सध्या ज्या फील्डमध्ये आहे त्याच्यामध्ये मी भरपूर आनंदी आहे.
3: अच्छा अच्छा. जसं तुम्ही आता तुमच्या घरच्यांचं नाव काढलं, आता तुम्ही बोलता बोलता असं म्हणाल तुमचे वडील नगरसेवक पण होते, पण तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड कसं होतं, त्यांनी तुम्हाला असं कधी बर्डन आणलं होतं का की हे करायचं आहे किंवा ते करायचं आहे? ऑलरेडी जर तुम्ही असं म्हणलं होतं की घरातले कोणी शिक्षित नव्हते, तरी पण तुमच्या फॅमिलीचा तुम्हाला सपोर्ट कसा असायचा एज्युकेशनच्या रिलेटेड किंवा बाकी सगळं?
4: माझ्या घरात कोणी शिक्षित नाही, आईसुद्धा दुसरी पास आहे, वडीलसुद्धा पहिली दुसरी पास आहे, आणि मी घरातला मोठा आहे. समजा माझे जेवढे काका वगैरे आहे, पाच काका आहे मला, आणि काकाचे मुलं पण कोणी शिकलेलं नाही. फॅमिली बॅकग्राऊंड तसं म्हणजे शेतकरी बॅकग्राऊंडचे होतं आम्ही, घरी शेती वगैरे होती. पण आईची खूप लहानपणापासून आवड होती की माझा जो मुलगा आहे तो शिकून काहीतरी नोकरीला वगैरे लागायला पाहिजे. तर आमच्या घरात जर कोणी शाळेत शिपाई जरी असेल तर त्याला म्हणजे एवढा महत्व होतं की खूप मोठ्या जॉबवर आहे.
3: अच्छा अच्छा.
4: तर ती माझ्या मम्मीची खूप लहानपणापासून ही म्हणजे इच्छा होती की बाबा माझा मुलगा शिकून काहीतरी व्हायला पाहिजे, कमीत कमी जिल्हा परिषदचा शिक्षक तरी व्हायला पाहिजे. तर परंतु म्हणजे म्हणजे निसर्गाने भगवानने मला खूप जास्त दिलेला आहे, ज्याचा मी विचार सुद्धा केला नव्हता.
3: मग जसं की आता तुम्ही म्हणतायत तुमचं इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं, तुम्हाला महानगरपालिकेमध्ये सरकारी नोकरी मिळाली, आपल्याकडे सरकारी नोकरीला खूप महत्व आहे या टायटलला, हे मिळालं, मग हे सगळं पाहिल्यानंतर मग तुमच्या आईची प्रतिक्रिया काय होती नेमकी याविषयी?
4: आई तर खूप खुश होते. आणि म्हणजे आज सगळेजण येऊन तिला भेटतात की बाबा तुमचा पोरगा चांगल्या पदावर गेलेला आहे. आणि अशा वातावरणामध्ये राहून समजा जिथं शिक्षणाला काही वाव नव्हता, घरात कोणी शिकलेलं नव्हतं, तरी तुमच्या मुलांना शिकवलेलं आहे, तर आईला म्हणजे खूप अभिमानास्पद गोष्ट वाटत येते.
3: तन्वीरजी, आणखीन एक याच्यामध्ये असा विषय येतो की आयुष्यामध्ये सगळंच काय सुरळीत झालेलं नसणार आहे, की तुम्हाला प्रत्येक टप्प्याला यशच मिळालेलं आहे असं झालेलं नसणार आहे. बऱ्याच वेळेस तुम्हाला डिप्रेशन आलेलं असणार आहे, लो फील करत असणार आहेत, अनेक वेळा अपयश अडचणी आलेल्या असणार आहेत, त्यावेळेस मग तुमची विचारशैली कशी असायची?
4: सर, आता कसं आहे की लाईफमध्ये अपयश तर आले, जसं की मी आपल्याला म्हणलो इंजिनिअरिंगला मी इयर ड्रॉप झालं होतं माझं, त्याच्यानंतर 2009 पासआउट झाल्यानंतर समजा मी प्रायव्हेट पॉलिटेक्निकमध्ये लेक्चरशिप करत होतो, जिथं पेमेंट तेवढी जास्त भेटत नव्हती, तर ते मला स्वतःला अपयश वाटत होतं. त्या काळात माझे काही जे मित्र होते जे तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजमधून पासआउट झाल्यानंतर जे कुणी अब्रॉडला गेले, काही मोठमोठ्या कंपनीमध्ये टाटामध्ये इन्फोसिस IBM लागले होते सॉफ्टवेअर करून, तर तेव्हा असं वाटत होतं की आयुष्यात मी म्हणजे खूप अपयश मला आलेलं आहे. परंतु मी मनापासून खचलो नाही सर. म्हणजे एक मनातली जिद्द होती की आपल्याला पण काही करायचं आहे, काही मोठं करायचं आहे. तर त्या हिशोबाने म्हणजे मी अभ्यासासोबत म्हणजे गव्हर्नमेंट जॉबचं प्रिपरेशन सोबत मी बिझनेसच्या मागे लागलो होतो. की आपल्याला ठीक आहे याच्यामध्ये अपयश आला तर बिझनेसमध्ये अपयश येणार नाही. तर मी बिझनेस माझे एक दोन चालू करण्याचा प्रयत्न केला, जसं की प्रोजेक्ट वगैरे तयार करून मी विकत होतो, पेट्रोल पंप टाकण्याचा माझा विचार चालू झाला होता. तर मला समजा 2014 अलॉट पण झालं होतं, 2018 माझा पेट्रोल पंप पण चालू झाला जिंतूर या ठिकाणी. तर म्हणजे अपयशाला खचून गेलो नाही, मनात होता, परंतु मी डिप्रेस कधी झालो नाही.
3: अरे वा. अच्छा तन्वीरजी, आता म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये तर असं दिसून येतं की शिक्षणाचं महत्व खूप आहे असं तुम्हाला वाटतं, एज्युकेशन मस्त आहे की ना?
4: एज्युकेशन खूप मस्त आहे सर. म्हणजे जसं की आमच्या कम्युनिटीमध्ये जर विचार केला तर असं आहे की शिक्षण झाल्यानंतर आपल्याला नोकरी लागत नाही हा विचार करतात. परंतु मी समजा सगळ्या समाजाला हे सांगू इच्छितो की शिक्षण घेतल्यानंतर नोकरीच लागणं हे तुमच्या मनातून काढून टाका. म्हणजे विद्यार्थ्यांनी हे मनातून काढून टाकायला पाहिजे की शिक्षण झाल्यानंतर मला नोकरीच लागेल हे तुम्ही विचार न करता, शिक्षण झाल्यानंतर तुम्ही आणि असुशिक्षित जे आहे त्यांच्यामध्ये समाजामध्ये वावरण्याचं जे आहे खूप डिफरन्स येतो.
3: बरोबर,
4: खूप डिफरन्स येतो.
3: बरोबर,
4: तुमच्या बोलण्यामध्ये त्याच्या बोलण्यामध्ये, तुमच्या वागण्यामध्ये त्याच्या वागण्यामध्ये खूप फरक येतो. दुसरा, तुम्ही शिक्षित आहात तर तुम्ही 10,000 रुपयाच्या जॉबमध्ये पण काटकसर करून कसं जगायचं आहे ते तुम्ही व्यवस्थितपणे जगू शकतात. जे की असुशिक्षित 10,000 रुपये पण त्याला कमी पडू शकतात. त्याच्यामुळं शिक्षण हे खूप महत्त्वाचं आहे. शिक्षण घ्या, शिक्षणासोबत तुम्हाला नोकरी लागेल हे विचार न करता तुम्ही बिझनेसकडे तुमचा पाऊल टाका. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही कॉन्ट्रॅक्टरशिपमध्ये तुमचा पाऊल टाका, तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल.
3: अच्छा, तन्वीर बेग मिर्झा यांच्याशी आपण खरं तर बोलतोय. त्यांच्या नावामध्येच खूप मला असं शायराना अंदाज दिसतोय. तर मला असं वाटतं की तन्वीरजी, या पूर्ण संपूर्ण जर्नीमध्ये असं एखादं कुठलं सॉंग असेल, म्हणजे तुम्हाला हॉबीज पण असतील ना, चित्रपट पाहणे, गाणे ऐकणे
4: सर.
3: अच्छा, तर तुम्हाला कुठल्या एरामधले असे जास्त गाणे आवडतात, असं काय विषय?
4: सर 1990
3: दशक जास्त आवडतो असा. तर तुम्हाला असं कुठलं एखादं गाणं आत्ता सध्या तुमच्या डोक्यामध्ये सुरू आहे, कारण जुनं वातावरण आहे सगळं, तुम्ही त्यांना कॉलेजला भेट पण देत आहात, असं काही गाणं आहे का तुम्हाला एक मोटिवेट करणारं कुठलं एखादं गाणं आहे का असं?
4: सर जर गाण्याचा जर विचार केला, तेरणाचा आता आपण जे सगळा परिसर बघतो, तर मी माझ्या विद्यार्थ्यांसाठी फक्त एकच गाणं म्हणजे डेडिकेट करू इच्छितो, रुक जाना नहीं तू कहीं हार के, कांटों पे चल के मिलेंगे सपने बहार के.
3: तर हे गाणं पण खूप मोटिवेट करतं. आणि तन्वीर, आपण ज्या पद्धतीनं आपले अनुभव शेअर केले, खरं तर कॉलेज जीवन असेल, त्याच्यानंतरच असेल, घरची फॅमिलीची परिस्थिती असेल, हा सगळ्या जर परिस्थितीचा विचार केला तर आजचे जे युवक आहेत त्या दृष्टिकोनातून खूप ॲडव्हान्स्ड झालेले आहेत. टेक्नॉलॉजी हातात आलेली आहे. 2009 मी म्हणतोय की आता मोबाईलचं युग खूप जास्त आहे आणि त्यांची विचारशैली पण बदललेली आहे. पण हे जे मूल्य आहेत तुम्ही जे सांगितले आत्ता मुलाखतीतून, ते पण जपणं आवश्यक आहे, जेणेकरून आयुष्यामध्ये आपल्याला खूप पुढे जाता येईल आणि यशस्वी होता येईल. अशा पद्धतीचे आपण अनुभव शेअर केले, आपण रेडिओ तेरणाला भेट दिली, त्याबद्दल आपले मी धन्यवाद व्यक्त करतो.
4: धन्यवाद सर.
3: आणि आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल, तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.

मनानं दिलदार, दिसायला रुबाबदार, बोलणं दमदार, वागणं जबाबदार, कामात खबरदार, नेता आमचा शानदार। धाराशिव जिल्ह्याचे युवा नेतृत्व, युवकांचे आधार माननीय मल्हार राणा जगजितसिंह पाटील साहेबांना वाढदिवसाच्या रेडिओ तेरणा 90.4 FM कडून आभाळभर शुभेच्छा। आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे,
1: बारावी पास ना BCA, बारावी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव, मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा. युवा नेतृत्व, युवा आधार. माननीय श्री मल्हार राणा जगजितसिंह पाटील, विश्वस्त तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, प्रेरणास्त्रोत रेडिओ तेरणा 90.4 FM. माननीय मल्हार दादा, आपला अचूक निर्णय, मूल्यवान पाठबळ आम्हास देतो प्रेरणा पुढे जाण्याची. हजारो रुग्णांना मदतीचा हात आणि मायेचा स्पर्श देणारा, धाराशिवच्या नव्या पर्वाचा नवा शिलेदार माननीय मल्हार राणा जगजितसिंह पाटील आपणास जन्मदिनाच्या रेडिओ तेरणाच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

0: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळीराजा, बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तीर्णाची साथ। शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात। ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तीर्णा 90.4 FM।
1: श्रोते हो नमस्कार, ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। आणि श्रोते हो, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। अतिशय महत्त्वाचा विषय आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। हा विषय आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे, कारण ज्या उपाययोजना आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत, त्या उपाययोजनांचा जर खरीप हंगामामध्ये आपण सर्व शेतकरी बांधवांनी जर योग्य उपयोग केला, तर अतिशय उत्तम प्रकारचं पीक आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये येऊ शकतं आणि त्याचा लाभ आपल्या शेतकरी बांधवांनासुद्धा होऊ शकतो। तर शेतकरी बंधूंनो, खास आपल्यासाठी दरवर्षी येणारा जून महिना असतो, हा जो जून महिना आहे तो इतका महत्त्वाचा असतो, कारण इथे सर्वांसाठी एक महत्त्वाचं जे असतं ते म्हणजे आपल्या वर्षभराच्या अन्नधान्याची आणि आर्थिक नियोजनाची जी गती असते, किंवा आपण दरवर्षी आपण काळ्या आईची पोटी भरतोच तीही आपल्याला भरभरून देत असते, परंतु हे करत असताना पाऊस पडला की जाऊन पेरायचं एवढंच न करता काही साध्या पण 100% यश देणाऱ्या उपाययोजना आपण केल्या तर उत्पादनामध्ये 40-50% इतका मोठा फरक पडू शकतो। अगदी सोप्या उपाययोजना वापरून, ज्या आपण कधी वापरण्याचा प्रयत्न करत नाहीत, ह्या उपाययोजना जर आपण वापरल्या तर आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये आपल्या शेतकरी बांधवांना निश्चितपणे स्थैर्य प्राप्त करता येऊ शकतं। तर उपाययोजना बघणार आहोत मंडळी, जरा थोडंसं आपण जे म्हणतो की तुझं आहे तुझं पाशी परंतु जागा चुकलाशी असं जे म्हणतो आपण, तशाच अशा ह्या उपाययोजना आहेत। तर बघूयात, एकदा उजळणी याची देखील करून पाहूयात। तर पहिली उपाययोजना बघणार आहोत, यामध्ये योग्य वाणांची आणि बियाण्यांची निवड, पेरणी करतेवेळी आपल्या भागासाठी कोणते वाण चांगले आहेत हे आपण बघणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण आपल्या जमिनीचा पोत आणि उपलब्ध पाणी, तसेच उपाययोजना करत असताना अधिक उत्पादन देणारे वाण शेतकरी बांधवांनी शोधणं खूप गरजेचं आहे। यासाठी कृषी विभाग असेल, आपल्या भागातील तज्ज्ञ शेतकरी असतील, त्याचबरोबर कृषी विद्यापीठ असतील, त्यांनी देखील जे वाण प्रसारित केलेले आहेत त्या वाणांचा आपण याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं उपयोग करून घेऊ शकतो। मंडळी, यानंतर आपण बघणार आहोत बीज प्रक्रियेच्या संदर्भामध्ये। आपल्याकडे पेरणी करत असताना जसं बाळाला लसीकरण करतात, तसं बियाणं देखील बीज प्रक्रिया करून घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे। मग ही बीज प्रक्रिया दोन प्रकारची असते, एक पेरणी करतेवेळेस असते, त्याच्यामध्ये जैविक आणि रासायनिक पद्धतीच्या बीज प्रक्रिया केल्या जातात, यामुळे बियाण्यांमध्ये कीड आणि रोगांपासून त्यांचं संरक्षण आपल्याला करता येऊ शकतं, उगवण क्षमता चांगली होते, बुरशीजन्य आजारापासून संरक्षण मिळते, बियाणे जोमदार वाढतात। विशेष म्हणजे आपल्याकडे सोयाबीन जास्त प्रमाणात आपण घेत असतो शेतकरी बांधव, त्यामुळे रायझोबियम आणि PSB जीवाणू खतांची प्रक्रिया करून घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे। खरं तर कृषी सेवा केंद्रामध्ये गेल्यानंतर अचूक आणि परिणामकारक बुरशीनाशकाची माहिती आपण करून घेणं गरजेचं आहे, आणि ते जे अनुभवी असतात त्यांच्याकडून अधिकची माहिती करून ती बीज प्रक्रिया केल्याने आपल्याला अधिकचा फायदा होऊ शकतो। यानंतर बघणार आहोत मंडळी, अतिशय महत्त्वाचा जो उपाय आहे तो देखील आता आपण बघणार आहोत, यामध्ये आहे उगवण क्षमता तपासणी। खरं तर उगवण क्षमता तपासणी हा अतिशय महत्त्वाचा असा उपाय आहे, आणि खरं तर या उपायाच्या माध्यमातून आपल्या उत्पादनामध्ये आपण बरीचशी वाढ करू शकतो। परंतु आपल्या भागामध्ये जे शेतकरी बांधव आहेत सहसा या उपाययोजना करताना आपण पाहत नाहीत, तर अतिशय महत्त्वाचा असा जो हा मुद्दा आहे त्याच्यामध्ये बीज उगवण क्षमता ही अतिशय महत्त्वाची आहे। दरवर्षी आपण बघतो की अनेक कंपन्या त्यांचे बियाणे जे आहेत ते उगवत नाहीत आणि त्यांच्या भूलथापांना बळी पडून आपण नको ते बियाणं पेरतो, आणि सर्व आपला खर्च जो आहे तो वाया जातो. तसेच दुबार पेरणीचं संकट आपल्यासमोर उभा राहतं. यासाठी उगवण क्षमता तपासणी करून घेणं हे अतिशय महत्त्वाचं असं काम या खरीप हंगामामध्ये आहे. यासाठी अनेक उपाययोजना आहेत. यामध्ये प्रत्येकी बियाण्याची जी बॅग आहे त्यामधून 100 बियाणे वेगवेगळ्या भागातून निवडून त्या बियाण्याला आपण बीज प्रक्रिया असेल त्याचसोबत उगवण क्षमतेच्या माध्यमातून देखील तपासू शकतो. तर हे सगळे बियाणे आपण काचेच्या ग्लासामध्ये टाकू शकतो किंवा ओला कपडा असेल किंवा गोणपाट जो आपल्याकडं अवेलेबल असेल त्या गोणपाटामध्ये आपण हे 100 बी असतील ते टाकू शकतो. आणि त्या 100 बियाण्यांपैकी समजा आपल्याकडं जर 70-80% बियाण्यांना जर अंकुर फुटले असतील तर हे जे बियाणं आहे ते पेरणीयोग्य आहे असं आपण समजू शकतो. किंवा आपण जर हे 100 बियाणं घेऊन ग्लासमध्ये टाकलं तर त्याच्यावरचा जो भाग आहे बियाण्यांचा तो जर सुकला तर ते बियाणे हे पेरणीयोग्य आहे असं आपण समजू शकतो. तर जर पेरणी साठी जे बियाणं आपण वापरत आहात ते बियाणं जर त्याच्यापैकी केवळ 50-60% जर बियाणं अंकुरक्षम झाला असेल किंवा अंकुर फुटले असेल तर ते बियाणं पेरणी योग्य नाही असं आपण समजून घेणं गरजेचं आहे. त्यासाठी सर्व शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा विनंती आहे, ती म्हणजे आपण बियाण्याची उगवण क्षमता तपासून घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. यासाठी खूप सारा वेळ लागत नाही किंवा याच्यामध्ये खर्चसुद्धा जास्त नाही. केवळ आपल्याकडे जे बियाणं अवेलेबल आहे त्या बियाण्याच्या माध्यमातून 100 बियाण्यांची वेगळ्या भागातून निवड करून आपल्याला त्याची अंकुरण क्षमता ही तपासता येऊ शकते. मंडळी, यानंतर जी उपाययोजना आपण बघणार आहोत यामध्ये पेरणीची योग्य वेळ. मंडळी, खरीप पिकांची पेरणी मान्सूनचा पुरेसा पाऊस झाल्यानंतरच करणं अतिशय महत्त्वाचं आहे. साधारणपणे जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून जुलैच्या 15 वाड्यापर्यंत. परंतु आपण जे बघतो की काही वेळेस अतिवृष्टी होते किंवा काही वेळेस खूप कमी पाऊस पडतो. अशा वेळेस आपण सहसा आपलं जे पेरणीचं वेळापत्रक जे आहे ते थोडंसं बदलणं गरजेचं आहे, कारण अशा वेळेस पेरणी करणं हे धोक्याचं ठरू शकतं. जर आपण अतिवृष्टीमध्ये जर पेरणी करत असाल तर बियाणे वाहून जाण्याचा धोका असतो किंवा बियाणे अतिशय खोलवर जाण्याचा देखील त्याच्यामध्ये धोका असू शकतो. त्याच्यामुळे जास्त पाऊस असेल आणि कमी पाऊस असेल त्यावेळेससुद्धा आपण पेरणी करणं सहसा टाळणं गरजेचं आहे. आपल्या भागामध्ये आपले तज्ज्ञ शेतकरी बांधव आहेत आणि त्यांना हे योग्य वेळ माहीत असते. योग्य वेळ पण काही वेळेस आपण गडबड करतो की आता पाऊस पडलेलाच आहे आणि आपण त्याच्यामध्ये पेरणी करणं गरजेचं आहे, अशासुद्धा बाबी होत असतात. त्याच्यामुळं शेतकरी बांधवांनी योग्य ओलावा असेल तरच पेरणी करणं महत्त्वाचं ठरतं. आता हे उपाययोजना आपण तर पाहिलेल्याच आहेत, इतर उपाययोजनासुद्धा आपण बघणार आहोत. यामध्ये जी नवीन यांत्रिकीकरणामध्ये साधनं उपलब्ध झालेली आहेत तर त्या साधनाच्या माध्यमातून देखील आपण पेरणी करू शकतो. यामध्ये BBF यंत्राद्वारे पेरणी आपण करू शकतो. तसेच गादी वाफ्याचा देखील वापर आपण करू शकतो. त्याचसोबत टोकण पद्धतीने लागवड हे देखील उपाय अतिशय महत्त्वाचे आहेत. म्हणजे दरवर्षी पीक पेरल्यानंतर पावसाचा मोठा खंड आपल्या भागामध्ये आपण पडताना पाहिलेला आहे. हा खंड पडल्यानंतर जी पिकाची उगवण क्षमता आहे ती कमी होते किंवा त्याची जी वाढीची अवस्था आहे त्याच्यामध्ये सुद्धा मोठा एक परिणाम आपल्याला दिसून येतो. त्याच्यामुळे आपल्या जी पेरणीची वेळ असेल किंवा खंड जर पाण्याचा बहुतांशी वाढीच्या अवस्थेमध्ये पडत असेल आणि धाराशिव असेल किंवा आपल्या भागातील शेतकरी बांधवांना माहिती आहे शेंगा लागण्याच्या अवस्थेमध्ये किंवा फुलोऱ्याच्या अवस्थेमध्ये बऱ्याच वेळेस असा मोठा खंड पडलेला आपण पाहिलेला आहे. तर त्यासाठी अतिरिक्त जे पाणी आपल्याकडे 1-2 पाणी आपल्याकडे अवेलेबल असणं गरजेचं आहे. तशी उपाययोजना शेतकरी बांधवांनी करणं देखील खूप गरजेचं आहे, जेणेकरून हमखास पीक आपलं सोयाबीन असेल, तूर असेल, मूग उडीद असेल यांचं आपल्याला प्रामुख्यानं घेता येऊ शकतं. आणि याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचं आहे की आपल्याकडे कमीच पाऊस पडतो असं नाही, कधी कधी पिकं आपली वाढीच्या अवस्थामध्ये असताना मोठा पाऊससुद्धा झालेला आपण पाहत असतो. तर हे टाळण्यासाठीच आपल्या भागामध्ये पेरणी करत असताना साधारणपणे BBF मशीनचा वापर जर आपण केला तर त्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांना अधिकचा फायदा होऊ शकतो. तर आपल्या भागामध्ये जी महत्त्वाची पिकं आहेत मंडळी, याच्यामध्ये सोयाबीन असेल, कापूस असेल, तूर असेल, आणि आत्ता आपण मृगामध्ये जी पेरणी करतो मूग उडीद असेल, तर त्याचसोबत तीळ आहे, सूर्यफूल आहे, ही देखील पिकं खूप महत्त्वाची आहेत. तर आपल्या भागामध्ये सर्वसाधारणपणे पाहिलं तर सोयाबीनच्या पेऱ्याची जी आकडेवारी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात आकडेवारी ठरलेली आहे. त्यामुळं ह्या ज्या उपाययोजना आहेत आत्ता ज्या आपण कार्यक्रमाच्या माध्यमातून ऐकले असतील, तर या उपाययोजना करणं अतिशय महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये आपण पाहिलेलं एकदा पुन्हा आपली उजळणी करून घेतो मी. याच्यामध्ये पहिली जी पद्धत होती त्याच्यामध्ये होते योग्य बियाण्यांची निवड आपण करणं गरजेचं आहे, वाण चांगले निवडणं गरजेचं आहे, उगवण क्षमता तपासणी करणं हे देखील खूप गरजेचं आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे आपल्याकडं बीज प्रक्रिया करून घेणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. अतिरिक्त पाणी जे आहे तेसुद्धा आपल्या भागामध्ये आपण ठेवणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून आपत्कालीन स्थितीमध्ये आपल्याला या पिकांना जीवनदान देता येऊ शकेल. छोट्या उपाययोजना आहेत, पण या उपाययोजना जर आपण वापरल्या तर आपल्या उत्पादनामध्ये जवळपास 30-40% किंवा त्याच्यापेक्षासुद्धा जास्तीचं उत्पादन आपण आपल्या भागामध्ये घेऊ शकतो. आणि आणखी एक महत्त्वाचं राहिलं, आपल्या भागामध्ये सोयाबीन असेल किंवा इतर पिकं असतील त्याच्यामध्ये रोग किडींचा प्रादुर्भाव देखील आपल्याला दिसून येत असतो, त्यासाठी सुरुवातीपासूनच यांचा जर वापर आपण योग्य पद्धतीनं केला तर वेळीच आपल्याला या किडींपासून आपल्या पिकाचं संरक्षण करता येऊ शकेल. आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून एवढंच. पुन्हा आपण भेटणार आहोत शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या पुढील भागामध्ये. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा.
2: जय हिंद. तुम्ही गेल्या दशकभरात घडून आलेला बदलाव पाहिला आहे का? भारत आता दहशतवादाच्या मुळावर थेट प्रहार करतो. आता नक्षलवादाचे उच्चाटन झाले आहे. पूर्वी आपण संरक्षण सामग्री परदेशातून आयात करत होतो, आज आपण विक्रमी संख्येने त्याची निर्यात करत आहोत. भारत आता शांत राहत नाही, भारत आता सहन करत नाही.
3: हमें गर्व है कि पिछले एक दशक से हमारी सेना तेजी से आत्मनिर्भरता की ओर कदम बढ़ा रही.
2: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
4: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
5: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSC कॉम्प्युटर सायन्स, BSC जनरल तसेच BCOM BA, MSC कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
4: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
5: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
4: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94-22-92-96-78, 94-21-358-408 आणि 94-21-36-10-71.
6: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा.

युवा नेतृत्व युवा आधार माननीय श्री मल्हार राणा जगजित सिंह पाटील विश्वस्त तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट प्रेरणा स्त्रोत रेडिओ तेरणा 90.4 FM माननीय मल्हार दादा आपला अचूक निर्णय मूल्यवान पाठबळ आम्हास देतो प्रेरणा पुढे जाण्याची हजारो रुग्णांना मदतीचा हात आणि मायेचा स्पर्श देणारा धाराशिवच्या नव्या पर्वाचा नवा शिलेदार माननीय मल्हार राणा जगजित सिंह पाटील आपणास जन्मदिनाच्या रेडिओ तेरणाच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले।

0: इंफ्रास्ट्रक्चर के जिस नए युग में प्रवेश कर रहा है वो अभूतपूर्व है, अकल्पनीय है।
1: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची।
2: मनानं दिलदार, दिसायला रुबाबदार, बोलणं दमदार, वागणं जबाबदार, कामात खबरदार नेता आमचा शानदार। धाराशिव जिल्ह्याचे युवा नेतृत्व, युवकांचे आधार माननीय मल्हार राणा जगजितसिंह पाटील साहेबांना वाढदिवसाच्या रेडिओ तेरणा 90.4 FM कडून आभाळभर शुभेच्छा।

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध. तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा. नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजी प्रगती. पुन्हा हजर झाली आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात, म्हणजेच बिग स्टार शो मध्ये. आजचा आपला बिग स्टार खूप जास्त स्पेशल आहे. 1990 च्या दशकात अनेक नवीन बदल घडून गेला. याच काळात फिल्म इंडस्ट्रीला दिले अनेक चेहरे, ज्यांनी 90 पासून आजपर्यंत पुढची वाटचाल करून दिली. यामध्ये इंडस्ट्रीला मिळालं एक वादळी व्यक्तिमत्व.
1: ना कोई मंजिल है, ना कोई साथी है,

इंडस्ट्रीचा भाईजान अर्थात सलमान खान। जाणून घेऊयात सलमानचा रुपेरी प्रवास आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून। आजचा आपला बिग स्टार आहे सलमान खान।

with message, eh?

0: का स्वागत।
1: आरजे प्रगतीसोबत तुम्ही ऐकताय बिग स्टार शो, आणि आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून आपण जाणून घेतोय भाईजान अर्थात सलमान खानचा प्रवास। सलमानने आपल्या करिअरची सुरुवात केली बीबी होतो ऐसी या चित्रपटातून। फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला, यामध्ये त्याचा रोल खूप कमी होता, परंतु त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली किंवा फिल्म इंडस्ट्रीला कलाटणी मिळाली तो चित्रपट होता सूरज बडजात्या यांचा मैंने प्यार किया। सलमानने या चित्रपटांमधून कमालीची लोकप्रियता मिळवली। त्याचा तो इनोसंट लुक आणि त्याची पिळदार शरीरयष्टी लोकांना प्रचंड आवडली आणि रातोरात सलमान या चित्रपट सृष्टीचा सर्वात लोकप्रिय चेहरा ठरला।

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजी प्रगती सोबत आणि आजचा आपला बिग स्टार आहे सलमान खान. मैंने प्यार किया नंतर सलमानने कधीच मागे वळून पाहिलं नाही. अनेक चित्रपटाच्या रांगा त्याच्याकडे लागल्या. सुरुवातीच्या काळात प्रत्येक सिनेमात नवीन हिरोईन त्याला मिळायची आणि यात त्याने ऋषी कपूरचा रेकॉर्ड तो सलमानने तोडला. प्रत्येक सिनेमांमधून तो पुढची पावले टाकत होता आणि लोकांसाठी तो आता सर्वात हिट चेहरा म्हणून पुढे येत होता. आता त्याचाच बोलबाला सर्वत्र दिसत होता.

0: आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजे प्रगती आणि तुम्ही माझ्यासोबत ऐकताय बिग स्टार शो. आणि आजचे आपले बिग स्टार आहेत भाईजान सलमान खान. सलमान खान यांच्या फिल्मी करिअरचा आढावा घेतला असता 1990 मध्ये बागी आणि अनेक चित्रपट हिट ठरले, परंतु त्यांच्या करिअरमध्ये सूरज बडजाता यांच्या हम आपके है कोणचा उल्लेख करावा लागेल. यामध्ये त्यांची नायिका होती माधुरी दीक्षित आणि त्या काळात हा चित्रपट सर्वात जास्त व्यवसाय करणारा चित्रपट ठरला. याच काळात सलमानचे अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट आले, यामध्ये अंदाज अपना अपना आणि करण अर्जुन या चित्रपटांचा उल्लेख करावा लागेल. याच काळात सलमान ज्या चित्रपटात असेल तो चित्रपट नक्कीच चालायचा आणि नवीन रेकॉर्ड्स निर्माण करायचा.
1: 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, let's start the fun.

आरजे प्रगती सोबत तुम्ही ऐकताय बिग स्टार शो आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम वरून. आणि आजचे आपले बिग स्टार आहेत भाईजान सलमान खान. सलमानच्या फिल्मी करिअर मध्ये जे महत्वाचे टप्पे आले त्यामध्ये दिग्दर्शक संजय लीला भंसाळी यांचा रोल हा महत्वाचा ठरला. त्यांनी सलमानच्या करिअरला नवी दिशा दिली. यामध्ये खामोशी द म्युझिकल या सिनेमाने सुरुवात झाली. याच दोघांचा आणखीन एक मास्टरपीस आला, तो म्हणजे हम दिल दे चुके सनम. या चित्रपटात त्याची नायिका होती ऐश्वर्या रॉय. आणि हिंदी सिनेमामध्ये यासारखा चित्रपट होणे नाही. यात अजय देवगन सारखा अभिनेता असला तरी आपला विवेकी आणि गहन भूमिकेने त्याने सर्वांची मनं जिंकली. आणि निव्वळ दिखाऊपणापेक्षा सलमान एक अभिनेता म्हणून पुढे आला.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजी प्रगती. तुम्ही माझ्यासोबत ऐकताय बिग स्टार शो आणि आजच्या आपले बिग स्टार आहेत सलमान खान. बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजी प्रगती सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत सलमान खान. यानंतर 1999 मध्ये सूरज बडजात्या यांच्या सोबत आला हम साथ साथ है आणि डेव्हिड धवन यांचा बीवी नंबर 1. हे चित्रपटही बॉक्स ऑफिसवर सुपर डुपर हिट ठरले. एकूणच सलमान खान आता एक प्रस्थापित अभिनेता म्हणून समोर येत होता आणि चाहतेही तितकेच प्रेम त्याच्यावर करत होते. यातच शाहरुख खान सोबतही त्याचे चित्रपट विशेष ठरले. यामध्ये करण अर्जुन, हम तुम्हारे हसनम, कुछ कुछ होता है आणि टायगर 3 चा उल्लेख करावाच

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजे प्रगती. आणि तुम्ही माझ्यासोबत ऐकताय बिग स्टार शो. अशीच सदाबहार गाणी आणि असेच सुंदर कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ तेरणा ऍप डाउनलोड करा प्ले स्टोअर ॲपवरून, आणि आपल्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला देखील फॉलो करा. आणि आजचे आपले बिग स्टार आहेत फिल्म इंडस्ट्रीचे भाईजान सलमान खान. सलमान खान आणि विवाद हेही त्याच्या करिअरमध्ये चालूच आहे. 2002 साली कार अपघातात एक व्यक्ती त्याच्या गाडीखाली येऊन ठार झाला, तसेच अनेक जखमी झाल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला. याचबरोबर 2006 साली चिंकारा शिकारीसाठी 1 वर्षाची कारावासाची शिक्षा देखील त्याला झाली होती. त्यानंतर हे प्रकरण गाजतच आहे. 6 मे 2015 मध्ये त्याला हिट अँड रन केस मध्ये 5 वर्षाची शिक्षा सुनावली गेली होती. याचबरोबर अभिनेत्री ऐश्वर्या रॉय यांचं प्रेम प्रकरणही गाजलं, तसं बदनामही ठरलं. ऐश्वर्याचा छळ केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला. याच काळात विवेक ओबेरॉय याच्या बरोबरचे धमकी प्रकरणही गाजलं.

बिग स्टार शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत सलमान खान. 2003 ते 2009 या काळात सलमानने प्रचंड चढ उतार पाहिले, परंतु 2009 नंतर तो सुपर स्टारडमने झळकला. यात प्रभू देवा यांचा वॉन्टेड पासून त्याची सुरुवात झाली. यानंतर तो दिसला दबंग मध्ये. या चित्रपटांनी देखील धूम केली आणि याचा दुसरा भागही निर्माण झाला. यानंतर रेडी, बॉडीगार्ड आणि एक था टायगरचे आगमन झालं. यानंतर 2014 मध्ये आला त्याचा किक आणि या चित्रपटांनी बॉक्स ऑफिस आसमंतात नेऊन सोडलं आणि 100 कोटी, 200 कोटी आणि 300 कोटीच्या क्लब मध्ये त्याचे चित्रपट वर्णली जातात, त्याचे चित्रपट वर्णिले जात. आजही त्याचे टायगर फ्रँचायझी कमाल करत आहे. यातच त्याचा बजरंगी भाईजान हा मास्टरपीस मानावा लागेल.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत फिल्म इंडस्ट्रीचे भाईजान सलमान खान. सलमान खान म्हणजेच हिंदी सिनेमांचा हिट नायक अशीच त्याची ख्याती आहे. त्याचे अनेक व्यक्तिगत कांगोरे आहेत, परंतु प्रेक्षकांच्या मनात त्याच्यासाठी एक वेगळी जागा निश्चित आहे. तो काही बाबतीत लोकांसाठी वादाचा चेहरा असला तरी अनेक जण त्याने केलेल्या मदतीच्या कथा देखील सांगतात. जाणता अजाणता त्याने अनेकांना हात दिला. बीइंग ह्युमनच्या माध्यमातून त्याने समाजासाठी मदतीचा पायंडा पाडला. त्याला मानणारा आणि जाणणारा स्वतःचा असा एक प्रेक्षक वर्ग त्यानं निर्माण केला. आजही तो जिथे जातो तिथं आपलं अस्तित्व निर्माण करतो आणि मला वाटतं अजून काय हवं असतं. म्हणूनच या चंदेरी दुनियेतला तो खरा सितारा ठरला. म्हणूनच आजचे आपले बिग स्टार होते सलमान खान.

मी आरजे प्रगती आजच्या बिग स्टार शो मध्ये इथेच थांबतीये. पुन्हा भेटणार आहोत नवीन बिग स्टार सोबत. आजचा आपला बिग स्टार होता सलमान खान, म्हणजेच फिल्म इंडस्ट्रीचे भाईजान सलमान खान. आणि आजचा आपला कार्यक्रम कसा वाटला हे तुम्ही मला सांगू शकता 9970509 वरती, अर्थात 9970509 वरती. आणि पुन्हा भेटूयात नवीन बिग स्टार सोबत, त्यांच्या प्रवासाबद्दल जाणून घेऊयात बिग स्टार शो मधून. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.
0: युवा नेतृत्व, युवा आधार. माननीय श्री मल्हार राणा जगजितसिंह पाटील, विश्वस्त तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, प्रेरणास्त्रोत रेडिओ तेरणा 90.4 FM. माननीय मल्हार दादा, आपला अचूक निर्णय, मूल्यवान पाठबळ आम्हास देतो प्रेरणा पुढे जाण्याची. हजारो रुग्णांना मदतीचा हात आणि मायेचा स्पर्श देणारा, धाराशिवच्या नव्या पर्वाचा नवा शिलेदार माननीय मल्हार राणा जगजितसिंह पाटील आपणास जन्मदिनाच्या रेडिओ तेरणाच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: तुम्हाला माहित आहे का, केंद्र सरकारने जवळपास जर्मनीच्या एकूण लोकसंख्ये इतकी किसान क्रेडिट कार्ड जारी केली आहेत, म्हणजेच 8 कोटी शेतकऱ्यांना। त्यामुळेच आपले शेतकरी म्हणतात की बियाणांपासून ते बाजारपेठेपर्यंत देश त्यांच्या सोबत खंबीरपणे उभा आहे।
1: हमारा छोटा किसान बाजार से महंगे ब्याज पर ऋण लेने के लिए मजबूर था। हमने ऐसे करोड़ों छोटे किसानों को भी किसान क्रेडिट कार्ड की सुविधा से जोड़ा।
0: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
1: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
0: विद्यापीठातील पहिले संगणकशास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 96 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.

युवा नेतृत्व युवा आधार माननीय श्री मल्हार राणा जगजीत सिंह पाटील विश्वस्त तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट प्रेरणा स्त्रोत रेडिओ तेरणा 90.4 FM माननीय मल्हार दादा आपला अचूक निर्णय मूल्यवान पाठबळ आम्हास देतो प्रेरणा पुढे जाण्याची हजारो रुग्णांना मदतीचा हात आणि मायेचा स्पर्श देणारा धाराशिवच्या नव्या पर्वाचा नवा शिलेदार माननीय मल्हार राणा जगजीत सिंह पाटील आपणास जन्मदिनाच्या रेडिओ तेरणाच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा ऐकत रहा आनंदी रहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज़।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

दार, बोलना दमदार, वागणं जबाबदार, कामात खबरदार, नेता आमचा शानदार। धाराशिव जिल्ह्याचे युवा नेतृत्व, युवकांचे आधार, माननीय मल्हार राणा जगजितसिंह पाटील साहेबांना वाढदिवसाच्या रेडिओ तेरणा 90.4 FM कडून आभाळभर शुभेच्छा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

मनानं दिलदार, दिसायला रुबाबदार, बोलणं दमदार, वागणं जबाबदार, कामात खबरदार, नेता आमचा शानदार। धाराशिव जिल्ह्याचे युवा नेतृत्व, युवकांचे आधार, माननीय मल्ल

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

युवा नेतृत्व युवा आधार माननीय श्री मल्हार राणा जगजीत सिंह पाटील विश्वस्त तेरणा पब्लिक चैरिटेबल ट्रस्ट प्रेरणा स्त्रोत रेडियो तेरणा 90.4 FM माननीय मल्हार दादा आपला अचूक निर्णय मूल्यवान पाठबळ आम्हास देतो प्रेरणा पुढे जाण्याची हजारो रुग्णांना मदतीचा हात आणि मायेचा स्पर्श देणारा धाराशिवच्या नव्या पर्वाचा नवा शिलेदार माननीय मल्हार राणा जगजीत सिंह पाटील आपणास जन्मदिनाच्या रेडिओ तेरणाच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा ऐकत रहा आनंदी रहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

hey, hey, hey.

युवा नेतृत्व युवा आधार माननीय श्री मल्हार राणा जगजितसिंह पाटील विश्वस्त तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट प्रेरणा स्त्रोत रेडिओ तेरणा 90.4 FM माननीय मल्हार दादा आपला अचूक निर्णय मूल्यवान पाठबळ आम्हास देतो प्रेरणा पुढे जाण्याची हजारो रुग्णांना मदतीचा हात आणि मायेचा स्पर्श देणारा धाराशिवच्या नव्या पर्वाचा नवा शिलेदार माननीय मल्हार राणा जगजितसिंह पाटील आपणास जन्मदिनाच्या रेडिओ तेरणाच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

बदन बिजली से बना, 440 वोल्ट है।

मनानं दिलदार, दिसायला रुबाबदार, बोलणं दमदार, वागणं जबाबदार, कामात खबरदार, नेता आमचा शानदार। धाराशिव जिल्ह्याचे युवा नेतृत्व, युवकांचे आधार माननीय मल्हार राणा जगजितसिंह पाटील साहेबांना वाढदिवसाच्या रेडिओ तेरणा 90.4 FM कडून आभाळभर शुभेच्छा।

0: संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा. आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82-75-92-59-00.
2: अगं रीमा, सोलर पॅनल बसवून घे, सोलर पॅनल बसवून घे ना. कधीपासून सगळे मित्र मैत्रिणी मला सांगत होते, पण मी ऐकलं जेव्हा पंतप्रधानांनी सांगितलं.
3: भारत सरकार का लक्ष सोलर पॉवर से बिजली बिल झिरो करने का भी है.
2: मी पंतप्रधानांच्या सांगण्यावरून सोलर पॅनल बसवले आणि माझं वीज बिल शून्य आलं. तुम्हीही बसवून घ्या.
4: PM सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर.gov.in.
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल, तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय. ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब. VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा. उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद.
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा. मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94-22-92-96-78, 94-21-358-408 आणि 94-21-36-10-71.
5: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. मित्रांनो, तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमांतर्गत आपण जाणून घेत असतो अशा व्यक्तिमत्वांची यशोगाथा, ज्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामधून आपलं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजमधून आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आयुष्यामध्ये एक यशाचा टप्पा पूर्ण केलेला आहे आणि आपलं जीवन जे आहे ते आदर्शवत चालवत आहेत. अशा सर्व आपण तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजमधील ॲन्युमिनीचा आपण या ठिकाणी इंटरव्ह्यू करत असतो आणि त्यांची यशोगाथा जाणून घेत असतो. त्याच पद्धतीनं आज आपण रेडिओ तेरणाच्या या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे तन्वीर बेग मिर्झा यांना. ते 2009 मेकॅनिकल या ब्रँचमधून त्यांनी त्यांची डिग्री पूर्ण केलेली आहे तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजमधून, आणि त्यानंतर ते परभणी महानगरपालिका या ठिकाणी डेप्युटी इंजिनियर या पदावर ते सध्या कार्यरत आहेत. तेव्हा आज आपण त्यांची यशोगाथा पण जाणून घेणार आहोत आणि त्यांचा जीवन प्रवास कसा राहिलेला आहे. सर्वप्रथम तन्वीरजी, मी आपलं स्वागत करतो.
6: नमस्कार
5: तन्वीरजी. जसं मी आत्ता तुमचा एक इंट्रोडक्शन करून दिलं, तुम्ही 2009 पासआउट होऊन या ठिकाणून गेले आहेत. आज 13 झालेले आहेत. परत आपण तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजच्या कॅम्पसला भेट दिल्या, तुम्हाला काय नेमकं फिलिंग आहे ते सांगावं.
6: तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजला भेट दिल्यानंतर जुन्या आठवणींना उजाळा मिळालेला आहे. या ठिकाणी म्हणजे माझे जसं की लोक 4 पासआउट होतात, मी 5 पासआउट झालेलो आहे.
5: अच्छा.
6: हां, तर त्याच्यामुळे म्हणजे की इथं जुने आता कुणी कलीग वगैरे तर दिसले नाही, पण माने सर पटेल सर हे यांनी मला शिकवलेलं आहे, तर त्यांना भेटून खूपच आनंद झालेला आहे मला.
5: अच्छा, जुन्या आठवणी आता ज्यावेळेस तुमच्या अशा जाग्या होत आहेत, तर 2009 तुम्ही ज्यावेळेस इथं तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घेतलं, त्याच्या अगोदर मग तुमची नेमकी काय असं होतं की तुम्हाला इथंच ॲडमिशन घेण्याचा का विचार झाला तुमचा?
6: तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घ्यावं समजा असं तर काही माझ्या मनात नव्हतं, पण मी जेव्हा समजा 12वी पासआउट झालो, ॲक्च्युअलमध्ये मी ज्या फॅमिलीचे बॅकग्राऊंड, माझा जो फॅमिली बॅकग्राऊंड आहे, तर माझ्या फॅमिलीमध्ये कोणी शिकलेलं नाही. मी माझ्या फॅमिलीमधला पहिला असा म्हणजे पहिला पर्सन आहे की जे पहिला 10वी पास होणार मी पहिला पर्सन आहे.
5: अरे बापरे.
6: तर माझ्या फॅमिलीमध्ये माझ्या आधी कुणी 10वी पास पण नव्हतं. तर माझा सुरुवातीला जे ध्येय होतं ते फक्त मला कसं तरी 10वी पास करायचं होतं.
5: अच्छा.
6: लहानपणी तर मी कसं तरी 10वी पास झालो. त्याच्यानंतर असा विचार होत झाला की बाबा आता आपण 10वी पास झालो, इथपर्यंत कोणी पोहोचला नाही आणि 11वी तर इझिली माणूस पास होऊन जातो. तर त्या हिशोबाने मी 11वीला ॲडमिशन घेतलं सायन्सने.
5: हे परभणीमध्ये?
6: परभणीमध्ये. 11वी सायन्सला मी ॲडमिशन घेतलं. तर माझा असा विचार होता की जर यदा कदाचित मी 12वी फेल जरी झालो तर माझ्या म्हणजे फॅमिलीमध्ये कोणी माझ्यापर्यंत पोहोचणार नाही, कमीत कमी आम्ही आपण 12वी तरी पासआउट 12वीपर्यंत तरी जाऊ. तर मी 12वीला खूप मेहनत वगैरे केली, 12वी पासआउट झालो. त्याच्यानंतर इंजिनिअरिंग करायचं माझ्या मनात आला, कारण की मी जिंतूर नगरपालिकेला एकदा चक्कर मारली होती. तर तिथे इंजिनिअरची एक पार्टी बघितली, तर त्याच्यावरती लिहिलं होतं बी ई सिव्हिल. तर मी विचार केला की बाबा हे बी ई सिव्हिल काय आहे, तर एकाला विचारलं, ते म्हणलं की हे इंजिनिअर असतो. तर त्या हिशोबाने मी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचा विचार केला. इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेण्यासाठी मी औरंगाबादला फॉर्म भरायला गेलो. तर तिथं फॉर्म भरायला गेलो तर आता मला गायडन्स करणारा कोणीच नव्हता इथपर्यंत म्हणजे. तर तिथं गेल्यानंतर मी तिथल्या विद्यार्थ्यांना विचारलं की बाबा मला आता इंजिनिअरिंग करायची आहे आणि अशी कोणती ब्रांच मी निवडू की भविष्यात ज्याचा मला फायदा
5: होऊ शकतो.
6: तर त्या ठिकाणी जेवढे काही मला विद्यार्थी भेटले होते तर सगळ्यांनी मला सांगितलं की बाबा बी मेकॅनिकल ही मेकॅनिकल एव्हरग्रीन ब्रांच असते, तुम्ही मेकॅनिकलला ॲडमिशन घेऊन टाका. तर त्यावेळेस ऑप्शन फॉर्ममध्ये 40 ऑप्शन येत होते, मी टोटल 40 पैकी 40 मेकॅनिकलला भरून टाकले. आणि हे त्या 40 पैकी माझा दुसरा का तिसरा नंबर उस्मानाबादला दिलेला होता प्रेफरन्स. तर माझा पहिल्या राऊंडमध्ये उस्मानाबादला नंबर लागला माझा. आणि तेच म्हणजे असा योग आला, पहिली वेळ उस्मानाबादला यायचा योग आला. मी उस्मानाबादला आलो, कॅप राऊंडमधून मला माझा पहिल्या राऊंडमध्ये नंबर लागला होता. कॅप राऊंडमधून मी उस्मानाबादला मेकॅनिकलला ॲडमिशन घेतलं आणि इथून मी माझी डिग्री कंप्लीट केली.
5: अच्छा. तर आता ही जर्नी जी तुम्ही सांगितली त्याच्यामधला एक इंटरेस्टिंग पॉईंट जो मला वाटला तो म्हणजे तुमच्या फॅमिलीमध्ये कोणीही शिक्षित नाही आहे किंवा मग हे असे जे ऑब्स्टेकल्स असतात फॅमिलीकडून असतील किंवा हे असतील, ह्याच्यासाठी ओव्हरकम करण्यासाठी आपल्याकडे मग नेमकं काय व्हिजन असलं पाहिजे, काय विचार असला पाहिजे?
6: कसं आहे की आपलं जे व्हिजन जे आहे की समजा जे कोणी केलं नाही, माझा तर असा विचार होता की माझ्या मी नाही का म्हणजे लोकांसोबत कम्पीट केलं नाही की बाबा आपले दुसरे जो गावातले मित्र असेल किंवा इतर लोक असेल जे कोणी मोठ्या पदावर असेल तर त्यांच्यासोबत माझा कॉम्पिटिशन नव्हतंच. माझा कॉम्पिटिशन फक्त माझ्या फॅमिलीच्या लोकांसोबत होता की मला जे करायचं आहे ते माझ्या फॅमिलीत कुणी केलं नाही असं करायचं
5: आहे,
6: हाच माझा विजन होता. तर तेच विजन घेऊन मी पुढे चालत होतो. आणि त्या काळात समजा जेव्हा समजा मी माझा इंजिनिअरिंगला नंबर लागला तर माझे वडील जिंतूर नगरपालिकेचे नगरसेवक होते.
5: अच्छा अच्छा.
6: तर असा योग होता की मग तिथं समजा जे मी बी सिव्हिलची पार्टी वगैरे बघितली होती तर मला माझ्या मनात एकच ध्येय होतं की मला इंजिनियर व्हायचं
5: आहे.
6: ते कसं व्हायचं काय व्हायचं ते मला माहीत नाही, फक्त इंजिनियर व्हायचं आहे. आणि मला समजा ज्यांनी जे कोणी थोडाफार गायडन्स केलं असेल ते सांगत होते की फक्त तुमच्या भविष्यातला टर्निंग पॉईंट आहे 12वी. 12वीच्या नंतर तुम्हाला कधी अभ्यास करायचंच नाही, फक्त तुम्ही कुठं लागले. तर माझ्या मनात पण हेच होतं की बाबा आपण 12वी पासआउट झालो म्हणजे पुढं काही आपल्याला अभ्यास वगैरे करायचं नाही. तसंच फर्स्ट इयरला इथं आलो, अभ्यास वगैरे काहीच केलं नाही आणि मी फर्स्ट इयर ड्रॉप झालो. फर्स्ट इयर मी माझा इयर ड्रॉप झाला. तर तेव्हा लक्षात आलं की बाबा 12वीपर्यंत जे केलं
5: ते
6: काहीच नव्हतं, पण पुढे भरपूर करायचंय. म्हणजे इंजिनिअरिंग एक असा पाईप आहे की ज्याच्यामध्ये एकच एंट्री आहे आणि एक एक्झिट आहे. तुम्ही एंट्री केली तर एकतर इंजिनिअर होऊन पासआउट व्हा किंवा बाहेर जा, जिथून तुम्ही सुरुवात केली तिथं तुम्ही रिटर्न जा. तर ऑब्स्टॅकल्स वगैरे म्हणजे पहिल्या वर्षी आले तर ध्येय फक्त आपलं एवढंच होतं की आपल्याला इंजिनिअर व्हायचं आहे काही पण करून, तर पुढचे 4 वर्ष खूप अभ्यास केले आणि इथून 2009 मी पासआउट झालो.
5: म्हणजे हा एक पॉईंट खूप महत्वाचा आहे की तुम्ही 12वीनंतर खूप कॅज्युअली घेतलं, तुम्ही 1 वर्ष तुमचा ड्रॉप पण झाला, पण तुम्ही निराश होऊन परत गेला नाही, पण तुम्हाला ते फाईट करायचंच होतं, कारण तुमच्या नजरेसमोर ती पाठी दिसत होती बी ए सिव्हिलची आणि तुम्हाला इंजिनियर व्हायचं आहे. मग तुम्ही 2009 पासआउट झाल्यानंतर मग तुमची पुढची जर्नी कशी राहिली?
6: 2009 समजा मी पासआउट झालो, तर पासआउट झाल्यानंतर कसं आहे की सगळ्या म्हणजे जे मुलं पासआउट वगैरे होतात त्यांच्या मनात असतं कोणी एमटेक करायचा, कोणी जॉब करायचा, म्हणजे त्यांचा टार्गेट असतो की जॉब करायचं. माझ्या फॅमिलीच्या मनात वेगळंच होतं, त्यांनी माझं 2010 लग्न करून टाकलं.
5: अच्छा, म्हणजे इंजिनिअरिंग कम्प्लीट लगेच
6: त्यांनी माझं मार्च 2010 लग्न करून टाकलं. मी जसं पासआउट झालो तसं पुण्याला गेलो, तिथं मी एक प्रीमियर म्हणून रबर फॅक्टरी होती तिथं मी क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंटमध्ये इंजिनियर म्हणून लागलो. परंतु पप्पाने बोलून घेतलं, कारण की माझ्या फॅमिलीमध्ये कोणी शिकलेलं नव्हतं, सगळ्यांचे लग्न 20-21 वर्षात होत होते. मीच असं होतं की माझं वर्ष म्हणजे 23-24 वर्ष झाली होती मला. तर आता पप्पा म्हणले की बाबा तू इकडे ये आधी लग्न कर. 2010 लग्न झालं, तर लग्न झाल्यानंतर मग असं मनात आलं की बाबा आता बायको वगैरे आली ती तिला घेऊन कुठं पुण्याला वगैरे फिरत बसायचं, त्यापेक्षा मग मी गावाकडेच राहिलो आणि तिकडे आमच्या परभणीला ग्रामीण पॉलिटेक्निकमध्ये लेक्चरशिप केली. त्याच्यानंतर मी लेक्चरशिप करता करता समजा जे फायनल इयरचे विद्यार्थ्यांचे जे प्रोजेक्ट असतात ते प्रोजेक्ट पण स्वतः मी डेव्हलप करत होतो, डिझाईन करत होतो आणि ते म्हणजे विद्यार्थ्यांना विकतसुद्धा होतो मी.
5: अच्छा,
6: असं असं याप्रमाणे मी कामं केली.
5: जे मी प्रत्येक इंजिनियर म्हणे की जोगाडू वृत्ती आणि जे सारखं स्ट्रगल करायचं आणि लढायचं, शांत बसायचं नाही, हे जे दिसलं ते तुमच्यामध्ये दिसून येतं. पण लग्न झाल्यानंतर तुम्हाला असं नाही वाटलं का की अरे आपल्याला ती सिव्हिल इंजिनियरची जी पाठी पाहिली होती किंवा तुम्हाला अशा पद्धतीनं काहीतरी जॉब करायचा होता तो कुठेतरी आता पाठीमागं पडतोय, असं कधी तुम्हाला नाही वाटलं?
6: तसं वाटलं की बाबा माझा एक ध्येय होतं की मला समजा नगरपालिकेचंच जॉबचं आधीपासून एक म्हणजे
5: आकर्षण होतं.
6: तर मनात होतं की बाबा आपल्याला करायचं आहे. मी अभ्यास पण करत होतो, लेक्चरशिप सोबत सोबत अभ्यास पण करत होतो, परंतु योग आला नाही. 2012 नगरपालिकेची जागा निघाली होती, त्याला मी अभ्यास करून एक्झाम पण दिली, परंतु तिथं मला अपयश आलं. मी तिथं पासआउट झालो नाही, म्हणजे माझा नंबर लागला नाही, जागा कमी होते. परभणी जिल्ह्यामध्ये जागा निघाली होते, तर त्या म्हणजे मेकॅनिकल इंजिनियरसाठी फक्त 3 जागा होते, पण त्यावेळेस माझा नंबर लागला नाही. मी काही 8-10 नंबरवरती होतो. मग थोडासा निराश झालो मी की बाबा आपल्याला अपयश मिळालं. पण मी म्हणलो की नाही, निराश म्हणजे अपयश जरी आलं तर आपल्याला खचून जायचं नाही, पुढे भविष्यात आपल्याला काहीतरी करायचं आहे. जर मला जॉब जरी नाही लागली तर मी बिझनेसमध्ये म्हणजे हातपाय मारत होतो, जसं प्रोजेक्ट वगैरे करत होतो. त्याच काळात मी म्हणजे इंडियन ऑइलचे पेट्रोल पंपची ॲड निघाली होती, इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपची डीलरशिपसाठी मी म्हणजे 2013 अप्लाय केलं. 2014 मला लेटर ऑफ ॲक्सेप्टन्स मिळाला त्यांच्याकडून.
5: अच्छा,
6: त्याच्यानंतर मग 2015 कंटिन्यू मी लेक्चरशिप करत होतो. 2015 परभणी महानगरपालिकेची जाहिरात निघाली, त्या जाहिरात निघाल्यानंतर मी तिथं अप्लाय केलं आणि योगायोगाने म्हणजे मी माझ्या प्रयत्नाला यश मिळालं आणि मी जून

0: जे आधी हे डिपार्टमेंटमध्ये सिव्हिल इंजिनिअरला प्रेफरन्स देत होते,
1: सिव्हिल इंजिनिअरचाच विषय
0: आहे, आता त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअर अलाव केलेला
1: आहे.
0: म्हणजे रिक्रुटमेंट रूल्समध्ये एलिजिबिलिटी क्रायटेरिया जो असतो त्याला मेकॅनिकल अलाव केलेला
1: आहे. अच्छा, मग तन्वीर जे आपण आता काय सांगू इच्छिता की जसं आता मी बरंचसं पाहतोय तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजच आहे, तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजचाच रेडिओ तेरणा पण आहे, अनेक मुलांच्या मुलाखती घेतल्या ज्यांचं कॅम्पसमधून सिलेक्शन झालं, तर ज्यांचं असं आता मेकॅनिकल झालेलं आहे किंवा तुमच्याच ब्रँचच्या रिलेटेड आहे, तर बरेचसे जण समजा कंपनीमध्ये किंवा अब्रॉडला सुद्धा जाण्याचा विचार करतात, मग त्यांनी याकडे सुद्धा ऑप्शन म्हणून पाहावं का की गव्हर्नमेंटमध्ये गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीनं काम करता येऊ शकतं?
0: त्यांनी गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये काम करण्यासाठी म्हणजे प्रयत्न करावा. गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये भरपूर ठिकाणी सध्या जागा आहे, जसं MIDC सेक्टरमध्ये मेकॅनिकलला जागा आहे, इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये आहे, PWDमध्ये आहे, रेल्वेमध्ये आहे. तर आधी समजा अब्रॉडला जाण्यापेक्षा आपण आपल्या भारतात, आपल्या महाराष्ट्रात, आपल्या मराठवाड्यात राहून काय करू शकतो, तर त्यांनी ते करायला पाहिजे. गव्हर्नमेंटचं प्रिपरेशन करायला पाहिजे. गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जर जॉब नाही मिळाली तर गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये भरपूर कामे निघतात जे की मेकॅनिकलशी रिलेटेड आहे,
1: पण आपले
0: कॉन्ट्रॅक्टरशिप, पण आपले जे पोरं आहे म्हणजे जे की म्हणजे लहान फॅमिलीमधून, मिडल क्लास फॅमिलीमधून येतात, तर त्यांचा लहानपणापासून एकच ध्येय असतो की मला जॉब करायचं आहे. तर त्यांनी जॉबचा विचार न करता एकतर मी कसं म्हणते एंटरप्रेन्युअर होऊ शकतो याचा पण त्यांनी विचार करायला पाहिजे.
1: बरोबर,
0: फक्त जॉब हा ध्येय न ठेवता गव्हर्नमेंट जॉबचं तुम्ही प्रिपरेशन करा. तिथं जर तुम्हाला अपयश आलं तर तुम्ही बिझनेस स्वतःचा करू शकता. बिझनेसमध्ये पण भरपूर स्कोप आहे. आणि बिझनेस आजकाल जसं मी बघतोय नॉन टेक्निकल जे काही लोक आहे त्यांच्यामध्ये स्किल असतात बिझनेसची, तर आपण तर टेक्निकल आहे, त्यांच्यापेक्षा भरपूर जास्त स्किल टेक्निकल लोकांमध्ये असू शकतो, पण ते आपल्या इकडचे पोरं विचार करत नाही त्याबद्दलचा.
1: अच्छा, ज्यावेळेस तुमचे आता तुम्ही 2009 पासआउट झाला, तुमचे कलीग असणार आहे, तुमचे क्लासमेट्स असणार आहे जे की आता कुठे बाहेर बऱ्याच ठिकाणी कार्यरत असणार आहेत त्यांच्या क्षेत्रामध्ये, तुमचं त्यांच्याशी ज्यावेळेस इंटरॅक्शन होतं त्यावेळेस तुम्हाला काय जाणवतं की तुम्ही जे तुमचा जॉब निवडला, अर्थात तुम्ही तर जे सांगताय की तुम्हाला लहानपणापासून एमच होतं की इंजिनियर व्हायचं किंवा नगरपालिकेमध्ये महानगरपालिकेमध्ये जॉब करायचा, पण आता असं कधी काय जाणवतं का की अरे आपण पण बाहेर जाऊ शकलो असतो किंवा अब्रॉडला जाऊ शकलो असतो?
0: सर, असं तर कधी जाणवत नाही. फक्त एखाद्या वेळेस कोणाचा FB वगैरे बघितलं फेसबुकवरती, त्यांनी एखादे चांगले फोटो टाकले, तर तेव्हा थोडासा असं मनात येतो की बाबा आपण पण बाहेर जायला पाहिजे होतं. परंतु जेव्हा मी बघतो की माझे फॅमिली, माझे आई वडील, माझे भाऊ बहीण, माझे लहानपणीचे मित्र सगळेजण आज माझ्यासोबतच आहे, मी दररोज त्यांना भेटू शकतो, त्यांच्यासोबत वेळ घालू शकतो, तर तो योग मला बाहेर गेल्यानंतर आला नसता. तर मी आज माझ्या ह्या जॉबमध्ये आणि मी जे सध्या ज्या फील्डमध्ये आहे त्याच्यामध्ये मी भरपूर आनंदी आहे.
1: अच्छा अच्छा, जसं तुम्ही आत्ता तुमच्या घरच्यांचं नाव काढलं, आता तुम्ही बोलता बोलता असं म्हणाल तुमचे वडील नगरसेवक पण होते, पण तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड कसं होतं, त्यांनी तुम्हाला असं कधी बर्डन आणलं होतं का की हे करायचं आहे किंवा ते करायचं आहे? ऑलरेडी जर तुम्ही असं म्हणलं होतं की घरातले कोणी शिक्षित नव्हते, तरी पण तुमच्या फॅमिलीचा तुम्हाला सपोर्ट कसा असायचा एज्युकेशनच्या रिलेटेड किंवा बाकी सगळं?
0: माझ्या घरात कोणी शिक्षित नाही, आईसुद्धा दुसरी पास आहे, वडीलसुद्धा पहिली दुसरी पास आहे, आणि मी घरातला मोठा आहे. समजा माझे जेवढे काका वगैरे आहे, 5 काका आहे मला, आणि काकाचे मुलं पण कोणी शिकलेलं नाही. फॅमिली बॅकग्राऊंड तसं म्हणजे शेतकरी बॅकग्राऊंडचे होतो आम्ही, घरी शेती वगैरे होती, पण आईची खूप लहानपणापासून आवड होती की माझा जो मुलगा आहे तो शिकून काहीतरी नोकरीला वगैरे लागायला पाहिजे. तर आमच्या घरात जर कोणी शाळेत शिपाई जरी असेल तर त्याला म्हणजे एवढा महत्व होतं की खूप मोठ्या जॉबवर आहे.
1: अच्छा अच्छा,
0: तर ते माझ्या मम्मीची खूप लहानपणापासून ही म्हणजे इच्छा होती की बाबा माझा मुलगा शिकून काहीतरी व्हायला पाहिजे, कमीत कमी जिल्हा परिषदचं शिक्षक तरी व्हायला पाहिजे. तर परंतु म्हणजे म्हणजे निसर्गाने, भगवानने मला खूप जास्त दिलेला आहे, ज्याचा मी विचार सुद्धा केला नव्हता.
1: मग जसं की आता तुम्ही म्हणतायत तुमचं इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं, तुम्हाला महानगरपालिकेमध्ये सरकारी नोकरी मिळाली, आपल्याकडे सरकारी नोकरीला खूप महत्व आहे या टायटलला, हे मिळालं, मग हे सगळं पाहिल्यानंतर मग तुमच्या आईची प्रतिक्रिया काय होती नेमकी याविषयी?
0: आई तर खूप खुश होते, आणि म्हणजे आज सगळेजण येऊन तिला भेटतात की बाबा तुमचा पोरगा चांगल्या पदावर गेलेला आहे. आणि असे वातावरणामध्ये राहून समजा जिथं शिक्षणाचा काहीच, शिक्षणाला काही वाव नव्हता, घरात कोणी शिकलेलं नव्हतं, तरी तुमच्या मुलांना शिकवलेलं आहे, तर आईला म्हणजे खूप अभिमान अभिमानास्पद गोष्ट वाटते.

0: अच्छा तन्वीरजी, आणखीन एक याच्यामध्ये असा विषय येतो की आयुष्यामध्ये सगळंच काय सुरळीत झालेलं नसणार आहे, की तुम्हाला प्रत्येक टप्प्याला यशच मिळालेलं आहे असं झालेलं नसणार आहे. बऱ्याच वेळेस तुम्हाला डिप्रेशन आलेलं असणार आहे, लो फील करत असणार आहेत, अनेक वेळा अपयश अडचणी आलेल्या असणार आहेत, त्यावेळेस मग तुमची विचारशैली कशी असायची?
1: सर, आता कसं आहे की लाईफमध्ये अपयश तर आले, जसं की मी आपल्याला म्हणलो इंजिनिअरिंगला मी इयर ड्रॉप झालं होतं माझं, त्याच्यानंतर 2009 पासआउट झाल्यानंतर समजा मी प्रायव्हेट पॉलिटेक्निकमध्ये लेक्चरशिप करत होतो, जिथं पेमेंट तेवढी जास्त भेटत नव्हती, तर ते मला स्वतःला अपयश वाटत होतं. त्या काळात माझे काही जे मित्र होते जे तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजमधून पासआउट झाल्यानंतर जे कुणी अब्रॉडला गेले, काही मोठमोठ्या कंपनीमध्ये टाटामध्ये इन्फोसिस IBM लागले होते सॉफ्टवेअर करून, तर तेव्हा असं वाटत होतं की आयुष्यात मी म्हणजे खूप अपयश मला आलेलं आहे. परंतु मी मनापासून खचलो नाही सर, म्हणजे एक मनातली जिद्द होती की आपल्याला पण काही करायचं आहे, काही मोठं करायचं आहे. तर त्या हिशोबाने म्हणजे मी अभ्यासासोबत म्हणजे गव्हर्नमेंट जॉबचा प्रिपरेशन सोबत मी बिझनेसच्या मागे लागलो होतो, की आपल्याला ठीक आहे याच्यामध्ये अपयश आला तर बिझनेसमध्ये अपयश येणार नाही. तर मी बिझनेस माझे एक दोन चालू करण्याचा प्रयत्न केला, जसं की प्रोजेक्ट वगैरे तयार करून मी विकत होतो, पेट्रोल पंप टाकण्याचा माझा विचार चालू झाला होता. तर मला समजा 2014 अलॉट पण झालं होतं, 2018 माझा पेट्रोल पंप पण चालू झाला जिंतूर या ठिकाणी. तर म्हणजे अपयशाला खचून गेलो नाही, मनात होता परंतु मी डिप्रेस कधी झालो नाही.
0: अरे वा, अच्छा तन्वीरजी, आता म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये तर असं दिसून येतं की शिक्षणाचं महत्त्व खूप आहे असं तुम्हाला वाटतं, एज्युकेशन मस्ट आहे घेणं?
1: एज्युकेशन खूप मस्ट आहे सर, म्हणजे जसं की आमच्या कम्युनिटीमध्ये जर विचार केला तर असं आहे की शिक्षण झाल्यानंतर आपल्याला नोकरी लागत नाही हा विचार करतात. परंतु मी समजा सगळ्या समाजाला हे सांगू इच्छितो की शिक्षण घेतल्यानंतर नोकरीच लागणं हे तुमच्या मनातून काढून टाका, म्हणजे विद्यार्थ्यांनी हे मनातून काढून टाकायला पाहिजे की शिक्षण झाल्यानंतर मला नोकरीच लागेल हे तुम्ही विचार न करता. शिक्षण झाल्यानंतर तुम्ही आणि असुशिक्षित जे आहे त्यांच्यामध्ये समाजामध्ये वावरण्याचं जे आहे खूप डिफरन्स येतो,
0: बरोबर,
1: खूप डिफरन्स येतो,
0: बरोबर,
1: तुमच्या बोलण्यामध्ये त्याच्या बोलण्यामध्ये, तुमच्या वागण्यामध्ये त्याच्या वागण्यामध्ये खूप फरक येतो. दुसरा, तुम्ही शिक्षित आहात तर तुम्ही 10,000 जॉबमध्ये पण काटकसर करून कसं जगायचं आहे ते तुम्ही व्यवस्थितपणे जगू शकतात, जे की असुशिक्षित 10,000 पण त्याला कमी पडू शकतात. त्याच्यामुळं शिक्षण हे खूप महत्त्वाचं आहे, शिक्षण घ्या, शिक्षणासोबत तुम्हाला नोकरी लागेल हे विचार न करता तुम्ही बिझनेसकडे तुमचा पाऊल टाका. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही कॉन्ट्रॅक्टरशिपमध्ये तुमचा पाऊल टाका तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल सर.
0: अच्छा, तन्वीर बेग मिर्झा यांच्याशी आपण खरं तर बोलतोय, त्यांच्या नावामध्येच खूप मला असा शायराना अंदाज दिसतोय, तर मला असं वाटतं की तन्वीरजी या पूर्ण संपूर्ण जर्नीमध्ये असं एखादं कुठलं सॉंग असेल, म्हणजे तुम्हाला हॉबीज पण असतील ना, चित्रपट पाहणे, गाणे ऐकणे
1: सर.
0: अच्छा, तर तुम्हाला कुठल्या एरामधले असे जास्त गाणे आवडतात असं काही विषय?
1: सर 1990
0: जास्त आवडतो असा. तर तुम्हाला असं कुठलं एखादं गाणं आत्ता सध्या तुमच्या डोक्यामध्ये सुरू आहे, कारण जुनं वातावरण आहे सगळं, तुम्ही तेरणा कॉलेजला भेट पण देत आहात, असं काही गाणं आहे का तुम्हाला एक मोटिवेट करणारं कुठलं एखादं गाणं आहे का असं?
1: सर, जर गाण्याचा जर विचार केला तेरणाचा, आता आपण जे सगळा परिसर बघतो, तर मी माझ्या विद्यार्थ्यांसाठी फक्त एकच गाणं म्हणजे डेडिकेट करू इच्छितो, रुक जाना नहीं तू कहीं हार के, काटो पे चल के मिलेंगे सपने बहार के.
0: तर हे गाणं पण खूप मोटिवेट करतं. आणि तन्वीर, आपण ज्या पद्धतीनं आपले अनुभव शेअर केले, खरं तर कॉलेज जीवन असेल, त्याच्यानंतरच असेल, घरची फॅमिलीची परिस्थिती असेल, हा सगळ्या जर परिस्थितीचा विचार केला तर आजचे जे युवक आहेत त्या दृष्टिकोनातून खूप ॲडव्हान्स्ड झालेले आहेत, टेक्नॉलॉजी हातात आलेली आहे. 2009 मी म्हणतोय की आता मोबाईलचं युग खूप जास्त आहे आणि त्यांची विचारशैली पण बदललेली आहे, पण हे जे मूल्य आहेत तुम्ही जे सांगितले आत्ता मुलाखतीतून ते पण जपणं आवश्यक आहे, जेणेकरून आयुष्यामध्ये आपल्याला खूप खूप पुढे जाता येईल आणि यशस्वी होता येईल. अशा पद्धतीचे आपण अनुभव शेअर केले, आपण रेडिओ तेरणाला भेट दिली, त्याबद्दल आपले मी धन्यवाद व्यक्त करतो.
1: धन्यवाद सर.
0: आणि आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे.
1: बारावी पास ना BCA, बारावी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM BA MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.
2: संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ज्ञान माहिती आणि मनोरंजन खास आपल्यासाठी, आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ज्ञान माहिती आणि मनोरंजन खास आपल्यासाठी, आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा।

श्रोतेहो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ उतेना 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीतं.

श्रोते हो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ उत्तेजना 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीतं.

श्रोते हो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ तेना 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीत.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ज्ञान माहिती आणि मनोरंजन खास आपल्यासाठी, आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, ज्ञान, माहिती आणि मनोरंजन खास आपल्यासाठी, आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ज्ञान माहिती आणि मनोरंजन खास आपल्यासाठी, आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, ज्ञान, माहिती आणि मनोरंजन खास आपल्यासाठी, आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, ज्ञान, माहिती आणि मनोरंजन खास आपल्यासाठी, आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा.

0: ऐका ना, तुम्ही पीएम सूर्यघर मोफत बिजली योजनेबद्दल ऐकलंय का?
1: भारत सरकार का लक्ष्य सोलर पावर से बिजली बिल जीरो करने का भी है।
0: यामुळे तुमचं घर सूर्यघर बनतं, म्हणजे वीज बिल शून्य। आणि जास्तीची वीज तयार झाली तर ग्रिड ला विकून पैसेही कमवू शकता। मग बसलात काय, आताच रजिस्टर करा pmsuryaghar.gov.in वर।
2: हर घर सूर्यघर।
3: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
4: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
3: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
4: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
3: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव, मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71। व्यावसायिक शिक्षण स्वकमाईचं साधन,
4: तेरणा ATI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
3: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य तेरणा ATI MIDC परिसर धाराशिव, मोबाईल 82 75 92 59 00।
4: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळीराजा, बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ। शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात। ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM।
5: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। आणि श्रोते हो, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। अतिशय महत्त्वाचा विषय आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। हा विषय आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे, कारण ज्या उपाययोजना आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत, त्या उपाययोजनांचा जर खरीप हंगामामध्ये आपण सर्व शेतकरी बांधवांनी जर योग्य उपयोग केला तर अतिशय उत्तम प्रकारचं पीक आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये येऊ शकतं आणि त्याचा लाभ आपल्या शेतकरी बांधवांनासुद्धा होऊ शकतो। तर शेतकरी बंधूंनो, खास आपल्यासाठी दरवर्षी येणारा जून महिना असतो, हा जो जून महिना आहे तो इतका महत्त्वाचा असतो कारण इथे सर्वांसाठी एक महत्त्वाचं जे असतं ते म्हणजे आपल्या वर्षभराच्या अन्नधान्याची आणि आर्थिक नियोजनाची जी गती असते, किंवा आपण दरवर्षी आपण काळ्या आईची पोटी भरतोच तीही आपल्याला भरभरून देत असते, परंतु हे करत असताना पाऊस पडला की जाऊन पेरायचं एवढंच न करता काही साध्या पण 100% यश देणाऱ्या उपाययोजना आपण केल्या तर उत्पादनामध्ये 40-50% इतका मोठा फरक पडू शकतो। अगदी सोप्या उपाययोजना वापरून, ज्या आपण कधी वापरण्याचा प्रयत्न करत नाहीत, ह्या उपाययोजना जर आपण वापरल्या तर आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये आपल्या शेतकरी बांधवांना निश्चितपणे स्थैर्य प्राप्त करता येऊ शकतं। तर उपाययोजना बघणार आहोत मंडळी, जरा थोडंसं आपण जे म्हणतो की तुझं आहे तुझं पाशी परंतु जागा चुकलाशी असं जे म्हणतो आपण, तशाच अशा ह्या उपाययोजना आहेत। तर बघूयात, एकदा उजळणी याची देखील करून पाहूयात। तर पहिली उपाययोजना बघणार आहोत, यामध्ये योग्य वाणांची आणि बियाण्यांची निवड, पेरणी करतेवेळी आपल्या भागासाठी कोणते वाण चांगले आहेत हे आपण बघणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण आपल्या जमिनीचा पोत आणि उपलब्ध पाणी तसेच उपाययोजना करत असताना अधिक उत्पादन देणारे वाण शेतकरी बांधवांनी शोधणं खूप गरजेचं आहे। यासाठी कृषी विभाग असेल, आपल्या भागातील तज्ज्ञ शेतकरी असतील, त्याचबरोबर कृषी विद्यापीठ असतील, त्यांनी देखील जे वाण प्रसारित केलेले आहेत त्या वाणांचा आपण याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं उपयोग करून घेऊ शकतो। मंडळी, यानंतर आपण बघणार आहोत बीज प्रक्रियेच्या संदर्भामध्ये. आपल्याकडे पेरणी करत असताना जसं बाळाला लसीकरण करतात तसं बियाणं देखील बीज प्रक्रिया करून घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. मग ही बीज प्रक्रिया दोन प्रकारची असते. एक पेरणी करतेवेळेस असते, त्याच्यामध्ये जैविक आणि रासायनिक पद्धतीच्या बीज प्रक्रिया केल्या जातात. यामुळे बियाण्यांमध्ये कीड आणि रोगांपासून त्यांचं संरक्षण आपल्याला करता येऊ शकतं. उगवण क्षमता चांगली होते. बुरशीजन्य आजारापासून संरक्षण मिळते. बियाणे जोमदार वाढतात. विशेष म्हणजे आपल्याकडे सोयाबीन जास्त प्रमाणात आपण घेत असतो शेतकरी बांधव, त्यामुळे रायझोबियम आणि PSB जीवाणू खतांची प्रक्रिया करून घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. खरं तर कृषी सेवा केंद्रामध्ये गेल्यानंतर अचूक आणि परिणामकारक बुरशीनाशकाची माहिती आपण करून घेणं गरजेचं आहे. आणि ते जे अनुभवी असतात त्यांच्याकडून अधिकची माहिती करून ती बीज प्रक्रिया केल्याने आपल्याला अधिकचा फायदा होऊ शकतो. यानंतर बघणार आहोत मंडळी अतिशय महत्त्वाचा जो उपाय आहे तो देखील आता आपण बघणार आहोत. यामध्ये आहे उगवण क्षमता तपासणी. खरं तर उगवण क्षमता तपासणी हा अतिशय महत्त्वाचा असा उपाय आहे. आणि खरं तर या उपायाच्या माध्यमातून आपल्या उत्पादनामध्ये आपण बरीचशी वाढ करू शकतो. परंतु आपल्या भागामध्ये जे शेतकरी बांधव आहेत सहसा या उपाययोजना करताना आपण पाहत नाहीत. तर अतिशय महत्त्वाचा असा जो हा मुद्दा आहे त्याच्यामध्ये बीज उगवण क्षमता ही अतिशय महत्त्वाची आहे. दरवर्षी आपण बघतो की अनेक कंपन्या त्यांचे बियाणे जे आहेत ते उगवत नाहीत आणि त्यांच्या भूलथापांना बळी पडून आपण नको ते बियाणं पेरतो आणि सर्व आपला खर्च जो आहे तो वाया जातो. तसेच दुबार पेरणीचं संकट आपल्यासमोर उभा राहतं. यासाठी उगवण क्षमता तपासणी करून घेणं हे अतिशय महत्त्वाचं असं काम या खरीप हंगामामध्ये आहे. यासाठी अनेक उपाययोजना आहेत. यामध्ये प्रत्येकी बियाण्याची जी बॅग आहे त्यामधून 100 बियाणे वेगवेगळ्या भागातून निवडून त्या बियाण्याला आपण बीज प्रक्रिया असेल त्याचसोबत उगवण क्षमतेच्या माध्यमातून देखील तपासू शकतो. तर हे सगळे बियाणे आपण काचेच्या ग्लासामध्ये टाकू शकतो किंवा ओला कपडा असेल किंवा गोणपाट जो आपल्याकडे अवेलेबल असेल त्या गोणपाटामध्ये आपण हे 100 बी असतील ते टाकू शकतो. आणि त्या 100 बियाण्यांपैकी समजा आपल्याकडे जर 70-80% बियाण्यांना जर अंकुर फुटले असतील तर हे जे बियाणं आहे ते पेरणीयोग्य आहे असं आपण समजू शकतो. किंवा आपण जर हे 100 बियाणं घेऊन ग्लासमध्ये टाकलं तर त्याच्यावरचा जो भाग आहे बियाण्यांचा तो जर सुकला तर ते बियाणे हे पेरणीयोग्य आहे असं आपण समजू शकतो. तर जर पेरणीसाठी जे बियाणं आपण वापरत आहात ते बियाणं जर त्याच्यापैकी केवळ 50-60% जर बियाणं अंकुरक्षम झाला असेल किंवा अंकुर फुटले असेल तर ते बियाणं पेरणी योग्य नाही असं आपण समजून घेणं गरजेचं आहे. त्यासाठी सर्व शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा विनंती आहे, ती म्हणजे आपण बियाण्याची उगवण क्षमता तपासून घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. यासाठी खूप सारा वेळ लागत नाही किंवा याच्यामध्ये खर्चसुद्धा जास्त नाही. केवळ आपल्याकडे जे बियाणं अवेलेबल आहे त्या बियाण्याच्या माध्यमातून 100 बियाण्यांची वेगळ्या भागातून निवड करून आपल्याला त्याची अंकुरण क्षमता ही तपासता येऊ शकते. मंडळी, यानंतर जी उपाययोजना आपण बघणार आहोत यामध्ये पेरणीची योग्य वेळ. मंडळी, खरीप पिकांची पेरणी मान्सूनचा पुरेसा पाऊस झाल्यानंतरच करणं अतिशय महत्त्वाचं आहे. साधारणपणे जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून जुलैच्या 15 वाड्यापर्यंत. परंतु आपण जे बघतो की काही वेळेस अतिवृष्टी होते किंवा काही वेळेस खूप कमी पाऊस पडतो. अशा वेळेस आपण सहसा आपलं जे पेरणीचं वेळापत्रक जे आहे ते थोडंसं बदलणं गरजेचं आहे. कारण अशा वेळेस पेरणी करणं हे धोक्याचं ठरू शकतं. जर आपण अतिवृष्टीमध्ये जर पेरणी करत असाल तर बियाणे वाहून जाण्याचा धोका असतो किंवा बियाणे अतिशय खोलवर जाण्याचा देखील त्याच्यामध्ये धोका असू शकतो. त्याच्यामुळे जास्त पाऊस असेल आणि कमी पाऊस असेल त्यावेळेससुद्धा आपण पेरणी करणं सहसा टाळणं गरजेचं आहे. आपल्या भागामध्ये आपले तज्ज्ञ शेतकरी बांधव आहेत आणि त्यांना हे योग्य वेळ माहीत असते. योग्य वेळ पण काही वेळेस आपण गडबड करतो की आता पाऊस पडलेलाच आहे आणि आपण त्याच्यामध्ये पेरणी करणं गरजेचं आहे, अशासुद्धा बाबी होत असतात. त्याच्यामुळं शेतकरी बांधवांनी योग्य ओलावा असेल तरच पेरणी करणं महत्त्वाचं ठरतं. आता हे उपाययोजना आपण तर पाहिलेल्याच आहेत. इतर उपाययोजनासुद्धा आपण बघणार आहोत. यामध्ये जी नवीन यांत्रिकीकरणामध्ये साधनं उपलब्ध झालेली आहेत तर त्या साधनाच्या माध्यमातून देखील आपण पेरणी करू शकतो. यामध्ये BBF यंत्राद्वारे पेरणी आपण करू शकतो, तसेच गादी वाफ्याचा देखील वापर आपण करू शकतो. त्याचसोबत टोकण पद्धतीने लागवड हे देखील उपाय अतिशय महत्त्वाचे आहेत. म्हणजे दरवर्षी पीक पेरल्यानंतर पावसाचा मोठा खंड आपल्या भागामध्ये आपण पडताना पाहिलेला आहे. हा खंड पडल्यानंतर जी पिकाची उगवण क्षमता आहे ती कमी होते किंवा त्याची जी वाढीची अवस्था आहे त्याच्यामध्ये सुद्धा मोठा एक परिणाम आपल्याला दिसून येतो. त्याच्यामुळं आपल्या जी पेरणीची वेळ असेल किंवा खंड जर पाण्याचा बहुतांशी वाढीच्या अवस्थेमध्ये पडत असेल आणि धाराशिव असेल किंवा आपल्या भागातील शेतकरी बांधवांना माहिती आहे शेंगा लागण्याच्या अवस्थेमध्ये किंवा फुलोऱ्याच्या अवस्थेमध्ये बऱ्याच वेळेस असा मोठा खंड पडलेला आपण पाहिलेला आहे. तर त्यासाठी अतिरिक्त जे पाणी आपल्याकडे एक दोन पाणी आपल्याकडे अवेलेबल असणं गरजेचं आहे. तशी उपाययोजना शेतकरी बांधवांनी करणं देखील खूप गरजेचं आहे, जेणेकरून हमखास पीक आपलं सोयाबीन असेल, तूर असेल, मूग उडीद असेल यांचं आपल्याला प्रामुख्यानं घेता येऊ शकतं. आणि याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचं आहे की आपल्याकडे कमीच पाऊस पडतो असं नाही, कधीकधी पिकं आपली वाढीच्या अवस्थामध्ये असताना मोठा पाऊससुद्धा झालेला आपण पाहत असतो. तर हे टाळण्यासाठीच आपल्या भागामध्ये पेरणी करत असताना साधारणपणे BBF मशीनचा वापर जर आपण केला तर त्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांना अधिकचा फायदा होऊ शकतो. तर आपल्या भागामध्ये जी महत्त्वाची पिकं आहेत मंडळी, याच्यामध्ये सोयाबीन असेल, कापूस असेल, तूर असेल आणि आत्ता आपण मृगामध्ये जी पेरणी करतो मूग उडीद असेल, तर त्याचसोबत तीळ आहे, सूर्यफूल आहे, ही देखील पिकं खूप महत्त्वाची आहेत. तर आपल्या भागामध्ये सर्वसाधारणपणे पाहिलं तर सोयाबीनच्या पेऱ्याची जी आकडेवारी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात आकडेवारी ठरलेली आहे. त्यामुळं ह्या ज्या उपाययोजना आहेत आत्ता ज्या आपण कार्यक्रमाच्या माध्यमातून ऐकल्या असतील तर या उपाययोजना करणं अतिशय महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये आपण पाहिलेलं एकदा पुन्हा आपली उजळणी करून घेतो मी. याच्यामध्ये पहिली जी पद्धत होती त्याच्यामध्ये होते योग्य बियाण्यांची निवड आपण करणं गरजेचं आहे, वाण चांगले निवडणं गरजेचं आहे, उगवण क्षमता तपासणी करणं हे देखील खूप गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे आपल्याकडं बीज प्रक्रिया करून घेणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. अतिरिक्त पाणी जे आहे ते सुद्धा आपल्या भागामध्ये आपण ठेवणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून आपत्कालीन स्थितीमध्ये आपल्याला या पिकांना जीवनदान देता येऊ शकेल. छोट्या उपाययोजना आहेत पण या उपाययोजना जर आपण वापरल्या तर आपल्या उत्पादनामध्ये जवळपास 30-40% किंवा त्याच्यापेक्षासुद्धा जास्तीचं उत्पादन आपण आपल्या भागामध्ये घेऊ शकतो. आणि आणखी एक महत्त्वाचं राहिलं, आपल्या भागामध्ये सोयाबीन असेल किंवा इतर पिकं असतील त्याच्यामध्ये रोग किडींचा प्रादुर्भाव देखील आपल्याला दिसून येत असतो, त्यासाठी सुरुवातीपासूनच यांचा जर वापर आपण योग्य पद्धतीनं केला तर वेळीच आपल्याला या किडींपासून आपल्या पिकाचं संरक्षण करता येऊ शकेल. आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून एवढंच. पुन्हा आपण भेटणार आहोत शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या पुढील भागामध्ये. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा.
4: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे
1: 12वी पास ना BCA 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स BSc जनरल तसेच BCOM BA MSc कॉम्प्युटर सायन्स 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील

0: करून 30 लाखांहून अधिक कुटुंबांच्या छतांवर सोलर पॅनल बसले. तुम्हीही या ऊर्जा क्रांतीचा भाग बना. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in. सूर्यघर.
1: आपली पसंत आमची आवड. मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध. तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा. नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजी प्रगती. पुन्हा हजर झाली आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात, म्हणजेच बिग स्टार शो मध्ये. आजचा आपला बिग स्टार खूप जास्त स्पेशल आहे. 1990च्या दशकात अनेक नवीन बदल घडून गेला. याच काळात फिल्म इंडस्ट्रीला दिले अनेक चेहरे, ज्यांनी 90 पासून आजपर्यंत पुढची वाटचाल करून दिली. यामध्ये इंडस्ट्रीला मिळालं एक वादळी व्यक्तिमत्व.

इंडस्ट्रीचा भाईजान अर्थात सलमान खान। जाणून घेऊयात सलमानचा रुपेरी प्रवास आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून। आजचा आपला बिग स्टार आहे सलमान खान।

was the message, eh?

0: का स्वागत।
1: आरजे प्रगती सोबत तुम्ही ऐकताय बिग स्टार शो, आणि आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून आपण जाणून घेतोय भाईजान अर्थात सलमान खानचा प्रवास। सलमानने आपल्या करिअरची सुरुवात केली बीबी होतो एस

या चित्रपटातून फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला. यामध्ये त्याचा रोल खूप कमी होता, परंतु त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली किंवा फिल्म इंडस्ट्रीला कलाटणी मिळाली तो चित्रपट होता सूरज बडजात्या यांचा मैंने प्यार किया. सलमानने या चित्रपटांमधून कमालीची लोकप्रियता मिळवली. त्याचा तो इनोसंट लुक आणि त्याची पिळदार शरीरयष्टी लोकांना प्रचंड आवडली आणि रातोरात सलमान या चित्रपट सृष्टीचा सर्वात लोकप्रिय चेहरा ठरला.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजचा आपला बिग स्टार आहे सलमान खान. मैंने प्यार किया नंतर सलमानने कधीच मागे वळून पाहिलं नाही. अनेक चित्रपटाच्या रांगा त्याच्याकडे लागल्या. सुरुवातीच्या काळात प्रत्येक सिनेमात नवीन हिरोईन त्याला मिळायची आणि यात त्याने ऋषी कपूरचा रेकॉर्ड तो सलमानने तोडला. प्रत्येक सिनेमांमधून तो पुढची पावले टाकत होता आणि लोकांसाठी तो आता सर्वात हिट चेहरा म्हणून पुढे येत होता. आता त्याचाच बोलबाला सर्वत्र दिसत होता.

0: आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजे प्रगती, आणि तुम्ही माझ्यासोबत ऐकताय बिग स्टार शो. आणि आजचे आपले बिग स्टार आहेत भाईजान सलमान खान. सलमान खान यांच्या फिल्मी करिअरचा आढावा घेतला असता 1990 मध्ये बागी आणि अनेक चित्रपट हिट ठरले, परंतु त्यांच्या करिअर मध्ये सूरज बडजाता यांच्या हम आपके है कोणचा उल्लेख करावा लागेल. यामध्ये त्यांची नायिका होती माधुरी दीक्षित, आणि त्या काळात हा चित्रपट सर्वात जास्त व्यवसाय करणारा चित्रपट ठरला. याच काळात सलमानचे अनेक ब्लॉक बस्टर चित्रपट आले. यामध्ये अंदाज अपना अपना आणि करण अर्जुन या चित्रपटांचा उल्लेख करावा लागेल. याच काळात सलमान ज्या चित्रपटात असेल तो चित्रपट नक्कीच चालायचा आणि नवीन रेकॉर्ड्स निर्माण करायचा.
1: 10, 9, 8, 7 6, 5, 4, 3 2, 1, let's start the

आरजे प्रगती सोबत तुम्ही ऐकताय बिग स्टार शो आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम वरून. आणि आजचे आपले बिग स्टार आहेत भाईजान सलमान खान. सलमानच्या फिल्मी करिअर मध्ये जे महत्त्वाचे टप्पे आले त्यामध्ये दिग्दर्शक संजय लीला भंसाळी यांचा

त्यांनी सलमानच्या करिअरला नवी दिशा दिली. यामध्ये खामोशी द म्युझिकल या सिनेमाने सुरुवात झाली. याच दोघांचा आणखीन एक मास्टरपीस आला, तो म्हणजे हम दिल दे चुके सनम. या चित्रपटात त्याची नायिका होती ऐश्वर्या रॉय. आणि हिंदी सिनेमामध्ये यासारखा चित्रपट होणे नाही. यात अजय देवगन सारखा अभिनेता असला तरी आपला विवेकी आणि गहन भूमिकेने त्यांनी सर्वांची मनं जिंकली. आणि निव्वळ दिखाऊपणापेक्षा सलमान एक अभिनेता म्हणून पुढे आला.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजी प्रगती. तुम्ही माझ्यासोबत ऐकताय बिग स्टार शो आणि आजचे आपले बिग स्टार आहेत सलमान खान. बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजी प्रगतीसोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत सलमान खान. यानंतर 1999 सूरज बडजात्या यांच्यासोबत आला हम साथ साथ है आणि डेव्हिड धवन यांचा बीवी नंबर 1. हे चित्रपटही बॉक्स ऑफिसवर सुपर डुपर हिट ठरले. एकूणच सलमान खान आता एक प्रस्थापित अभिनेता म्हणून समोर येत होता आणि चाहतेही तितकेच प्रेम त्याच्यावर करत होते. यातच शाहरुख खान सोबतही त्याचे चित्रपट विशेष ठरले. यामध्ये करण अर्जुन, हम तुम्हारे हसनम, कुछ कुछ होता है आणि टायगर 3 चा उल्लेख करावाच लागेल.

असा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला. याचबरोबर 2006 साली चिंकारा शिकारीसाठी 1 वर्षाची कारावासाची शिक्षा देखील त्याला झाली होती. त्यानंतर हे प्रकरण गाजतच आहे. 6 मे 2015 त्याला हिट अँड रन केस मध्ये 5 वर्षाची शिक्षा सुनावली गेली होती. याचबरोबर अभिनेत्री ऐश्वर्या रॉय यांचं प्रेम प्रकरणही गाजलं, तसं बदनामही ठरलं. ऐश्वर्याचा छळ केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला. याच काळात विवेक ओबेरॉय याच्या बरोबरचे धमकी प्रकरणही गाजलं.

बिग स्टार शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत सलमान खान. 2003 ते 2009 या काळात सलमानने प्रचंड चढ उतार पाहिले, परंतु 2009 नंतर तो सुपर स्टारडमने झळकला. यात प्रभू देवा यांचा वॉन्टेड पासून त्याची सुरुवात झाली. यानंतर तो दिसला दबंग मध्ये. या चित्रपटांनी देखील धूम केली आणि याचा दुसरा भागही निर्माण झाला. यानंतर रेडी, बॉडीगार्ड आणि एक था टायगरचे आगमन झालं. यानंतर 2014 मध्ये आला त्याचा किक आणि या चित्रपटांनी बॉक्स ऑफिस आसमंतात नेऊन सोडलं आणि 100 कोटी, 200 कोटी आणि 300 कोटीच्या क्लब मध्ये त्याचे चित्रपट वर्णली जातात, त्याचे चित्रपट वर्णिले जात. आजही त्याचे टायगर फ्रँचायझी कमाल करत आहे. यातच त्याचा बजरंगी भाईजान हा मास्टरपीस मानावा लागेल.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत फिल्म इंडस्ट्रीचे भाईजान सलमान खान. सलमान खान म्हणजेच हिंदी सिनेमांचा हिट नायक अशीच त्याची ख्याती आहे. त्याचे अनेक व्यक्तिगत कांगोरे आहेत, परंतु प्रेक्षकांच्या मनात त्याच्यासाठी एक वेगळी जागा निश्चित आहे. तो काही बाबतीत लोकांसाठी वादाचा चेहरा असला तरी अनेक जण त्याने केलेल्या मदतीच्या कथा देखील सांगतात. जाणता अजाणता त्याने अनेकांना हात दिला. बीइंग ह्युमनच्या माध्यमातून त्याने समाजासाठी मदतीचा पायंडा पाडला. त्याला मानणारा आणि जाणणारा स्वतःचा असा एक प्रेक्षक वर्ग त्यानं निर्माण केला. आजही तो जिथे जातो तिथं आपलं अस्तित्व निर्माण करतो आणि मला वाटतं अजून काय हवं असतं. म्हणूनच या चंदेरी दुनियेतला तो खरा सितारा ठरला.

मी आरजे प्रगती आजच्या बिग स्टार शो मध्ये इथेच थांबतीये. पुन्हा भेटणार आहोत नवीन बिग स्टार सोबत. आजचा आपला बिग स्टार होता सलमान खान, म्हणजेच फिल्म इंडस्ट्रीचे भाईजान सलमान खान. आणि आजचा आपला कार्यक्रम कसा वाटला हे तुम्ही मला सांगू शकता 9970509 वरती, अर्थात 9970509009 वरती. आणि पुन्हा भेटूयात नवीन बिग स्टार सोबत, त्यांच्या प्रवासाबद्दल जाणून घेऊयात बिग स्टार शो मधून. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा, आनंदी राहा.
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

0: आगे
1: हम आज अपने पीछे
0: हम आज अपने पीछे।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।